0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच. हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर
1: करायचं.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर आपोआप फिरकतं. त्याचसोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

नाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रंग नवे. या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा आपले खूप खूप स्वागत करते. तर मंडळी, आजचा आपला विषय आहे रांगोळी. रांगोळी ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोककला आहे. भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात रांगोळीचे वैविध्य दिसून येते, पण त्यामागील निहित भावनेत आणि संस्कृतीमध्ये बरीचशी समानता आहे. अंगणामध्ये रोज रांगोळी काढली जाते. जेवणाच्या ताटाभोवतीही रांगोळी काढतात. दिवाळी किंवा इतर हिंदू सणांच्या वेळी घरासमोर रांगोळी हमखास काढतात. रांगोळ्यांच्या डिझाईन्स त्यांच्यातील कला आणि परंपरा दोन्ही जिवंत ठेवून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पाठवल्या जातात. रांगोळीचा हेतू म्हणजे शक्ती, उदारता जाणवणे आणि नशीब मिळवणे हे आहे. परंपरा, लोकसाहित्य आणि प्रत्येक क्षेत्रासाठी खास असलेल्या पद्धती प्रतिबिंबित केल्यामुळे डिझाईनचे वर्णन देखील भिन्न भिन्न असू शकते. हे पारंपारिकपणे मुली आणि महिलांनी केलेले आहे. साधारणतः सण, शुभ उत्सव, विवाह उत्सव आणि इतर समान टप्पे आणि मेळावे यांसारख्या प्रसंगांमध्ये रांगोळ्या काढतात. मंडळी, रांगोळी डिझाईन्समध्ये साधे भौमितीय आकार, देवतांचे प्रभाव आणि फुलांचे आणि पाकळ्यांचे आकार असे असू शकतात, परंतु असंख्य लोकांकडून तयार केलेल्या त्यात खूप विस्तृत अशा डिझाईन्स देखील असू शकतात. बेस सामग्री म्हणजे मूळ जे सामग्री वापरतात त्यात सामान्यत कोरडे किंवा ओले रांगोळीच्या दगडाचे चूर्ण, तांदुळाचे पीठ किंवा अन्य कोरडे पीठ असते. रांगोळीत शेंदूर, हळद, कुंकू आणि इतर नैसर्गिक रंग जोडले जाऊ शकतात. इतर सामग्रींमध्ये लाल विटांची पावडर आणि फुले आणि त्यांच्या पाकळ्या यांचा देखील समावेश असतो, बरं का? तर मित्र हो, आपण इथे घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर आपण पुन्हा एकदा कार्यक्रम सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा. नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत. तर मित्र हो, आपण या ठिकाणी एक छानसं सुमधुर गीत ऐकूया, फक्त तुमच्यासाठी. अष्टविनायक चित्रपटातील हे प्रसिद्ध गीत आहे अनुराधा पौडवालांच्या सुमधुर आवाजात आली माझ्या घरी ही दिवाळी.

0: जीवन के हर मोड़ पर सुनहरी यादों को रहने दो, जुबा पर हर वक्त मिठास रहने दो। जीवन के हर मोड़ पर सुनहरी यादों को रहने दो, जुबा पर हर वक्त मिठास रहने दो। ये अंदाज है जीने का, न खुद उदास रहो न किसी को रहने दो।
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रंग नवे। या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा आपले खूप खूप स्वागत करते। तर मित्रांनो, आपण रांगोळी बद्दल बोलत होतो। संस्कृत भाषेत रांगोळीला रंगवल्ली म्हटले जाते। सौंदर्याचा साक्षात्कार व मंगलाची सिद्धी हे रांगोळीचे उद्देश्य मानले जातात। रांगोळी म्हणजे रांगोळीच्या दगडाच्या चूर्णापासून

व रंगांच्या सहाय्याने रेखाटलेल्या ओळींपासून तयार झालेली आकृती। भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळीला खूप महत्व आहे। सण उत्सव, मंगल समारंभ, पूजा, कुलाचार, कुलधर्म, संस्कार विधी, व्रत वैकल्ये यांच्याशी सामान्यपणे ही कला निगडीत आहे। रांगोळी ही एक कला आहे आणि तिचा उगम धर्माच्या अनुबंधानेच झाला आहे असे मानले जाते। प्रत्येक दिवसाला किंवा सणाला वेगवेगळ्या आकाराची रांगोळी काढण्याची प्रथा परंपरेने चालत आलेली आहे। देवघर, अंगण, उंबरठा तसेच तुळशीजवळ देखील रांगोळी काढली जाते। एखाद्या व्यक्तीला ओवाळताना ती व्यक्ती बसलेल्या पाटाभोवती किंवा ती जेवत असलेल्या ताटाभोवती देखील रांगोळी काढतात। दिवाळीच्या सणात दारापुढे किंवा अंगणात विविध प्रकारच्या रांगोळ्या काढून त्या विविध रंगांनी भरतात, जसे लाल, निळा, हिरवा, पिवळा, पोपटी, गुलाबी असे विविध रंग त्यात भरतात आणि रांगोळीची शोभा वाढवतात। सारवलेल्या जमिनीवर रांगोळीच्या किमान चार रेषा काढल्या जातात। गोपद्म व्रतामध्ये चातुर्मासात रांगोळीने गायीची पावले काढली जातात। अशासारखे आचारही परंपरेने केले जातात। मित्रांनो, सकाळी सकाळी सडा सम्मार्जन केल्यानंतर अंगणात रांगोळी काढण्याची पद्धती ग्रामीण भागात विशेष पाहायला मिळते। मित्रांनो, सकाळी सकाळी सडा सम्मार्जन केल्यानंतर अंगणात रांगोळी काढण्याची पद्धती ग्रामीण भागात विशेष पाहायला मिळते। शहरातही काही महिला आपल्या घरापुढे रांगोळी काढतात। हिंदू धर्माप्रमाणेच मित्रांनो, पारशी धर्मात देखील रांगोळी ही अशुभ निवारक व शुभप्रद अशी मानली गेलेली आहे। काय आहे ह्या रांगोळीचं प्राचीनत्व? मंडळी, रांगोळीला 64 कलांपैकी एका कलेचा मान दिला गेलेला आहे। रांगोळीचा उल्लेख रामायण, महाभारत तसेच वेदांसोबत देखील अनेक ग्रंथांमध्ये देखील आढळतो। सौंदर्याचा साक्षात्कार व मंगलाची सिद्धी हे रांगोळीचे दोन उद्देश होत। रांगोळीच्या ज्या आकृत्या काढतात त्या प्रतीकात्मक असतात। स्वस्तिक, सूर्य, चंद्र, तारे, चक्र, चक्रव्यूह, त्रिशूळ, वज्र, कलश अशा प्रतीकांचा समावेश असतो। प्रतीकांच्या रचना म्हणजे एक प्रकारची सांकेतिक भाषाच असते असे मानले जाते। मंडळी, रांगोळीतील प्रतीके ही आध्यात्मिक अनुभूती देतात अशी ही धारणा रांगोळी काढण्यामागे दिसून येते। साधारणत रांगोळीमध्ये स्वस्तिक, गोपद्म, शंख, चक्र, गदा, कमळाचे फूल, बिल्वपत्र, लक्ष्मीची पावले, सूर्यदेवतेचे प्रतीक, श्री, कासव इत्यादी मांगल्य सूचक व पवित्र रांगोळ्या काढल्या जातात। चैत्र महिन्यात काढले जाणारे चैत्रांगण ही एक विशेष प्रतीकात्मक रांगोळी आहे। यात झुल्यात बसलेली देवी राधाकृष्ण, चंद्र, सूर्य अशा रांगोळ्या आहेत। गणपती, गोपद्म, सरस्वतीचे रेखांकन अशी विविध प्रतीके काढली जातात। आणि आता मी एक गीत लावणार आहे, ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांच्या सुमधुर आवाजात। संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी।

0: वपू काळे म्हणतात, माणसाने समोर बघायचं की मागे ह्यावरच पुष्कळच सुखदुःख अवलंबून असत.
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर परत एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. मंडळी, आपण रांगोळीबद्दल आज बोलतोय. रांगोळीचे आकृती प्रधान आणि वल्लरी प्रधान असे दोन भेद मानले जातात. आकृती प्रधान प्रकारात रेषा, वर्तुळ यांचा समावेश असतो, तर वल्लरी प्रधान मध्ये वेली, पाने, फुले यांचे आकार असतात. ठिपक्यांची रांगोळी हा एक आणखी प्रकार आहे. प्रथम भूमीवर काही मोजून असे ठिपके काढले जातात, काही उभे काही आडवे असे काढून ते रेषांनी जोडले जातात आणि त्या रेषांमधूनच बरे का मोर, कासव, कमळ, वेल इत्यादी आणि अनेक प्रकारचे आकृती निर्माण करतात. सध्याच्या काळात अनेक धार्मिक, सामाजिक व पर्यावरण विषयक रांगोळ्या देखील काढल्या जातात. मुक्तहस्त चित्रात्मक रांगोळी असा कलाप्रकारही आज विकसित झालेला दिसून येतो. रांगोळीसाठी रंगीत तांदूळ, कोरडे पीठ, रंगीत वाळू, फुलांच्या पाकळ्या, हळद, कुंकू, गुलाल इत्यादी रंग यांचा वापर केला जातो. तबकात पाण्यावर तेलाचा तवंग देऊन त्यावर देखील रांगोळी काढली जाते. सध्याच्या काळात शहरांमध्ये गेरूच्या सहाय्याने अगोदर अंगण रंगवून किंवा फरशी बसवलेली असेल तर त्यावर बाजारात मिळणाऱ्या साधनांच्या सहाय्याने रांगोळी काढतात. अशी रांगोळी काढण्यासाठी जाळीच्या तवकड्या, लेखन सदृश साधने अशा वस्तू आज बाजारात अवेलेबल आहेत. जमिनीप्रमाणेच पाण्यावर देखील रांगोळी काढता येते. मंडळी, आता आपण रांगोळीची भुकटी कशी तयार करतात त्याची पद्धती बघूया. डोलोमाइट नावाचा एक दगडाचा प्रकार आहे. प्रथम तो भट्टीत भाजतात, मग तो बारीक कुटून, मग त्याचे वस्त्र गाळ करून वा चाळून त्याचे चूर्ण करतात. रांगोळीच्या दगडाला शिरगोळे असे म्हणतात. नागपूर जवळच्या कोराडी येथे हे शिरगोळे मोठ्या प्रमाणावर सापडतात, त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर रांगोळीचा व्यापार केला जातो. पांढऱ्या रंगाच्या रांगोळीत वेगवेगळ्या प्रकारचे रंग घालून रंगीत रांगोळी तयार केली जाते. संगमरवराच्या कारखान्यात ते कापले जात असताना जी भुकटी तयार होते ती देखील आज रांगोळी म्हणून वापरात आणत आहेत. मंडळी, कशी वाटतेय तुम्हाला रांगोळी बद्दलची माहिती? काही नाविन्यपूर्ण वाटतेय का? आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. तर मित्रांनो, इथे घेऊया आपण एक छोटासा ब्रेक. छोट्याशा या विश्रांतीनंतर आपण पुन्हा एकदा भेटूच, पण तत्पूर्वी आपण हे सुंदर गीत ऐकूया. हे भक्तिगीत आहे अबीर गुलाल उधळीत रंग रंग रंग, पंडित जितेंद्र अभिषेकींच्या जबरदस्त आवाजात. संगीत सुद्धा अभिषेकी बुवांचेच आहे बरे का.

नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर परत एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, आज आपण रांगोळीबद्दल विस्तृत माहिती घेत आहोत.

आता आपण पुढच्या भागाला सुरुवात करूया. शीर्षक आहे प्रांतानुसार रांगोळींची नावे आणि परंपरा. मित्र हो, आपण सर्व जाणतोच आपला भारत हा परंपरेने नटलेला आहे. विविध प्रकारची राज्ये आहेत आणि प्रत्येक राज्यात रांगोळीला वेगवेगळ्या नावांनी संबोधले जाते. तर आपण पाहूया ही कोणती नावे आहेत. सर्वप्रथम आपला महाराष्ट्र. महाराष्ट्रात रांगोळी असे म्हटले जाते. रांगोळीला रांगोळीच म्हटले जाते बरं का. कर्नाटकात रंगोली, गुजरातमध्ये रंगोळी, तमिळनाडूमध्ये कोलम तर राजस्थानात मांडना या नावाने रांगोळी ओळखली जाते. मध्य प्रदेशात चौकपूर्णा, उत्तर प्रदेश सोनारखा, बंगाल अल्पना तर केरळमध्ये पुविडल कलम असे म्हटले जाते. आंध्र प्रदेशात मुग्गुळू, बिहार अरिपण, सौराष्ट्रात संध्या आणि माळवामध्ये चौकपूर्णा, ओडिशामध्ये झुंटी अशा विविध नावांनी रांगोळीला संबोधले जाते. मित्र हो, आता आपण बंगाल ह्या राज्यात रांगोळीचा जो खास प्रकार आपण ऐकलाय ना अल्पना याच्याबद्दल बोलूया. अल्पना हा एक बंगालचा खास रांगोळीचा प्रकार आहे. बंगाल प्रांतात अल्पना हिचा संबंध देवी उपासनेशी जोडलेला आहे. त्या रांगोळीत जी चित्रे काढतात त्यांच्यावरून तिथल्या लोकांच्या चालीरीती, धार्मिक श्रद्धा, सामाजिक इतिहास आणि कलात्मक जीवन यांच्यावर खास प्रकाश पडतो. लग्न मंडपात देखील अल्पना न्हावीण काढते. कलश आणि देवता यांच्या स्थापनेच्या वेळी त्यांच्या खाली अल्पना रेखाटणे आवश्यक असते. विशिष्ट व्रतांच्या विशिष्ट अल्पना असतात. ताराव्रताची अल्पना तिकडे सर्वात लोकप्रिय आहे. या अल्पनेत वरच्या बाजूला चंद्र, सूर्य, मध्यभागी 16 तारका, शिवलिंगे आणि पार्वती, ब्रह्मांड आणि खाली भक्ताचे आसन म्हणून पृथ्वी अशी चित्ररचना असते. माघमंडळ व्रताच्या अल्पनेत विविध रंग वापरतात. भाताची रोपे, धान्याचे कोठार, घुबड, कुंकवाची डबी, नांगर, विळा, सूर्य, मापटे ही आणि अशा प्रकारची कितीतरी वेगवेगळी चित्रे वेगवेगळ्या प्रसंगी रेखाटली जातात. परंतु मंडळी मासा मात्र प्रत्येक अल्पनेत असतोच असतो. कारण बंगाल प्रांतात मासा हा समृद्धीचे प्रतीक मानला गेलेला आहे. मित्रांनो, आता राजस्थानात रांगोळीला जे म्हटले जाते त्याचे नाव आहे मांडना असे मी सांगितलेलेच आहे. तर राजस्थानातील हा रांगोळी प्रकार भिंतीवर देखील रेखाटला जातो बरं का. साध्या सोप्या रचना हे या पद्धतीचं वैशिष्ट्य आहे. मित्रांनो, आता महाराष्ट्राबद्दल आपण बोलूया. महाराष्ट्रातील संस्कृतीचा मोलाचा घटक म्हणून रांगोळीकडे पाहिले जाते. कुटुंबातील मुलींना रांगोळी काढता येणं हे खूपच सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाचे मानले जाते. अलीकडच्या काळात युवकही या कलेत प्रशिक्षण घेताना दिसून येते. महाराष्ट्रातील खेडेगावात घराच्या दारात रांगोळी काढण्याअगोदर ती जागा शेणाने सारवून घेतली जाते. नंतर त्यावर रांगोळी काढली जाते. रांगोळी काढल्यावर त्यावर हळद, कुंकू वाहणे हे शुभसूचक मानले जाते. दैनंदिन जीवनाचा भाग म्हणून घरातील शेणाने उखडलेली जमीन शेणानेच सारवून घेऊन तिच्यावर रांगोळी काढण्याची परंपरा ग्रामीण भागात प्रचलित आहे. महाराष्ट्रात हरितालिका या हिंदू स्त्रियांच्या तसेच मंगळागौरी, बोडण ह्यास कोकणस्थ ब्राह्मण स्त्रियांच्या व्रतांतही रांगोळी काढली जाते. पुणे शहरातील काही कलावंत पुण्याच्या हौदातील पाण्यावर तरंगती रांगोळी देखील काढतात. रसिक हो, तुमच्यासाठी खास तुमच्यासाठी कानडा राजा पंढरीचा हे सुंदर गीत आता मी लावणार आहे. गीत लिहिलेलं आहे ग. दि. माडगुळकरांनी. संगीत सुधीर फडक्यांचं आहे तर स्वर आहेत पंडित वसंतराव देशपांडे आणि खुद्द सुधीर फडके बाबूजींचं. चित्रपट झाला महाळ पंढरीनाथ.

मित्रांनो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, आज आपण रांगोळी ह्या विषयावर बोलत आहोत. रांगोळी हा विषय हा खूप विस्तृत आहे. त्याच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझा हा प्रयत्न आहे आपल्या ह्या रंग नवे या कार्यक्रमांमधून देण्याचा. कशी वाटतीये तुम्हाला ही माहिती? आपण रांगोळीबद्दल बघितलेलं आहे की प्रत्येक प्रांतात रांगोळीला कोणत्या कोणत्या नावाने संबोधतात, तसेच प्रत्येक प्रांतात कोणते कोणते वेगवेगळे आकार किंवा वेगवेगळे चिन्ह वापरतात आणि रांगोळीचे प्रकारही आपण बघितलेले आहेत. तर कशी वाटली तुम्हाला माहिती? जरूर जरूर कळवा.

मित्रांनो, आता आपण रांगोळीचे व्यावसायिक स्वरूप काय आहे हे आपण बघूया. मंडळी, भारतात महिला पुरुष रांगोळी कला प्रकाराद्वारे व्यवसाय करतात. हे कलाकार स्वतंत्रपणे किंवा मंगल कार्यालय इत्यादी माध्यमातून रांगोळी काढून अर्थार्जन देखील करत आहेत. गेल्या दशकात पुण्यातील कलावंत भारती माटे यांनी आधुनिक म्युरल स्वरूपात रांगोळीची रचना केली. हा कला प्रकार महाराष्ट्रात प्रसिद्ध पावला. परिषदा, प्रदर्शने, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील नियोजित कार्यक्रम, मिरवणुका इत्यादी सर्व ठिकाणी रांगोळीला खूप मान दिला जातो. आता रांगोळीच्या सेवा काय आहेत हे आपण बघू. देवी देवतांच्या पालख्या, उत्सव अशा प्रकारे सेवाभावाने रांगोळी काढणारे कलाकारही आज बघायला मिळतात. स्पर्धा, दिवाळी तसेच गणेशोत्सव, शारदीय नवरात्र यांचे औचित्य साधून रांगोळी स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात आणि कलाकारांना खूप प्रोत्साहन दिले जाते. मी रांगोळीबद्दल जी माहिती सांगितली आहे ती कशी वाटली जरूर कळवा. आणि अजून तुम्हाला याबद्दल काही अजून माहिती हवी असेल तर आपण आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

महड गावाची महसूर वरद विनायकाच चित्त एक मंदिर मंदिर लई साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

देनारेने देत रहावे घेणाऱ्याने खेत रहावे, देनारेने देत रहावे घेणाऱ्याने खेत रहावे, तर देता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे. नमस्कार, मी प्रज्ञा.

0: है।
1: पुण्याचा आवाज तुमच्या हृदयाचा साथी, पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो, खुशिया बांटो।

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच. हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं. जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
1: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात पीठ वाजल्या की शरीर अबोप फिरतं. त्याचसोबत
2: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
3: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.
4: कंप्यूटर से नजर नहीं हटती, नजारे हम क्या देखें.
5: अगर देखने का समय नहीं है तो सुन ही लीजिए पुणेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियाँ बांटो.

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM।

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा.
2: अजी सुनते हो?
3: हाँ सुनी तो रहा हूँ.
2: क्या सुन रहे हो?
3: रेडिओ पुणेरी आवाज.
2: ओ रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो.

0: जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो, तर त्यांचे जीवन चारित्र्य आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 05। आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि मी प्रकाश वसंत फासे। मला भावलेले स्वामी विवेकानंद एक जीवन प्रवास यातून आपल्या की त्यांची गुरु भक्ती, गुरुवरची निष्ठा आणि गुरुसाठी सर्वस्व देण्याची तयारी इथपर्यंत आपण आलो होतो। माझ्या मायबाप श्रोते हो आणि रेडिओ पुणेरी आवाजवर प्रेम करणारे प्रेमी जनांनो, आज आपल्याला भागाच्या सुरुवातीला पुनश्च एकदा स्वामीजींचा स्त्रियांबद्दलचा दृष्टिकोन आपणाला सर्वांना वेगवेगळ्या उदाहरणांनी परिचित आहे, परंतु दक्षिणेश्वरी काली माते मंदिरात पतित स्त्रिया जातात, देहविक्रय करणाऱ्या स्त्रिया जातात, याबद्दलचा स्वामीजींचा विचार आणि त्याला त्यांच्या गुरुंनी दिलेले उत्तर आज आपण पाहू। दक्षिणेश्वरी काली मातेच्या पवित्र मंदिरात वेश्या दुराचारी हे शिष्यांच्या मते येतात। याविषयी तीव्र नापसंती व्यक्त करणारे एका शिष्याचे पत्र त्यांना येथील वास्तव्यात आले। ते वाचून स्वामीजी अत्यंत कष्टी झाले। उत्तरादाखल पाठवलेल्या पत्रात ते म्हणतात, अरे शिष्योत्तमा, देवालयात जाऊनही ही वेश्या, ही दुराचारी, हा उच्चवर्णी, हा नीचवर्णी, हा धनिक तर हा गरीब, हा दरिद्री, असे विचार ज्यांच्या मनात घोळतात असे सभ्य, कंसात अनेक प्रश्नचिन्ह, न आलेलेच बरे। मी प्रभुचरणी प्रार्थना करतो की शेकडो नव्हे तर हजारो वेशा पतिता त्या सर्व शक्तिमान मातेच्या चरणी आपल्या माथा टेकवीत आहे, मग एक सुद्धा सभ्य मंदिरात ना आला तरी चालेल। वेशांना बघून कोणी नाक मुरडू नका। एखाद्या ढालीप्रमाणे उभे राहतात त्या शेकडो साध्वी स्त्रियांचे त्या रक्षणच करीत असतात। लंपटांपासून वासनांदांपासून त्या आपले शरीर टिजभर पोटासाठी विकतात, चोरी त्यासाठी चोरी करतो। माता निस्वार्थ निरपेक्ष प्रेमच आपल्या बालकावर करीत असतात। या सर्वामध्ये सर्वत्र वास करीत असलेला ईश्वरच आहे। त्या दयाघन एकमेव ईश्वरास सदैव शरण जा। याच वास्तव्यात पाश्चिमात्य शिष्या सिस्टर ख्रिस्तीन च्या नजरेतून स्वामीजी, माझे गुरुदेव स्वामी विवेकानंद हे ज्यांच्या आसपास आहेत त्यांच्यात पूर्णतः या मिसळून जातात, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होतात, हे करीत असताना स्वतःचे अस्तित्व विसरून जातात। अत्यंत मर्दानी पण विलोभनीय असे माझे गुरुदेव स्वामी विवेकानंदाचे व्यक्तिमत्व। सर्व धर्म परिषदेच्या व्यासपीठावर बसलेले आणि त्याचवेळी आपल्या वक्तृत्वाने सर्वांवर गारूड केलेले हे मी प्रत्यक्ष अनुभवलंय। त्यांच्या तेजाने सर्व परिषदच तेजोमय होऊन गेली। त्यांनी अत्यंत सहजतेने भारतीय वेदांताचा संदेश श्रोत्यांच्या मनापर्यंत पोहोचवला, नवे त्यांच्या अंतःकरणात तो दृढ केला। आम्ही पुन्हा पुन्हा भारताची, भारतीय संस्कृतीची महानता, गरिमा, त्याचे विविध पैलू

त्यांचे मुखातून ऐकली आणि आम्हाला कळून चुकले की आम्हाला आमचे गुरु मिळालेले आहेत याबद्दल आमचा कधीही भ्रमनिराश झाला नाही. हे असे दोन प्रसंग आपण अनुभवलेत. स्वामीजींच्या याच वास्तव्यात ते अमेरिकेच्या ग्रामीण भागात एका नदी किनारी फेरफटका मारत होते. आता स्वामीजींचा एकाग्रता, मनाची एकाग्रता, ती आपण खोलीत नाग येऊन मागे डोईवर फणा काढून उभा राहिला हे बालवयात पाहिलं, पण आता जगविख्यात झालेल्या स्वामीजींची एकाग्रता अनुभवा. त्यावेळा नदीच्या पुलावर नदीत तरंगणाऱ्या अंड्याच्या टर्फलांवर आपल्या एअरगनने नेम धरून टर्फले उडवण्याचा खटाटोप चार युवक करत होते, परंतु वारंवार प्रयत्न करूनही एकाही टर्फलावर नेम साधता येत नव्हता. आपल्याला यात्रेमध्ये प्रदर्शनांमध्ये आठवत असेल की फुगे लावलेले असतात पडद्याला आणि तिथे एक छोटीशी एअरगन ठेवलेली असते. तुम्ही अमुक फुगा फोडला की बक्षीस, 7, 8, 10 शॉट केल्यानंतर कुठेतरी एखादा चुकून एखादा फुगा फोडता येतो. इथं स्वामीजींची एकाग्रता बघा. हे पाहून स्वामीजींना आपले हसू आवरेना. तेव्हा त्यातील एक युवक तिरमिरीत, आधीच सगळे संतप्त झाले होते कारण एकही शॉट लागत नव्हता, म्हणाला, हसायला काय होतं, एवढं काही सोपंही नाही ते, मग स्वतः करून दाखवा ना. आणि आव्हान स्वीकारणं हे तर स्वामीजींचं अत्यंत आवडतं काम. पण अडचण अशी होती की त्यांनी यापूर्वी एअरगन काय साधी गलोलही चालवली नव्हती. मग प्रथम त्यांनी विनम्रतेने त्या तरुणांना शालीनतेने नतमस्तक होऊन विचारलं की अहो ही गन पकडायची कशी, चालवायची कशी, नेम कसा धरायचा, या सर्व प्राथमिक बाबी त्यांनी लक्षपूर्वक त्या युवकाकडून समजून घेतल्या. म्हणजे एअरगन धरताना ती धरायची, त्याचा दस्ता मागची बाजू खांद्याला पाहिजे, डावा डोळा मिटलेला पाहिजे, उजवा डोळा त्या काचेवर भिंगावर ठेवला पाहिजे आणि त्या भिंगातनं मग नेम धरला पाहिजे आणि नंतर चाप ओढायचा. ह्या सगळ्या प्राथमिक गोष्टी त्यांनी शिकून घेतल्या आणि समजून घेतल्या. नंतर युवकांनी सांगितल्यानुसार एअरगन धरली, दस्ता खांद्या रेषेत, सरळ रेषेत गन पवित्रा घेतला, ट्रिंगरवर बोट ठेवले, त्यापूर्वी एअरगनच्या आयमधून एक डोळा मिटलेला, दुसरा डोळा गनच्या आयवर, यातून लक्ष्यावर म्हणजे टरंगत्या टर्फलावर नेम केंद्रित केला, सूक्ष्म निरीक्षण केलं, निरीक्षणाद्वारे वाऱ्यामुळे पाण्यात येणारी छोटी लाटच त्याच वेळेला टर्फल हलकावते याची नोंद घेतली, 2 मिनिटे डोळे बंद करून सर्व संकलित माहितीचं पुन्हा एकदा मनातल्या मनात आठवण केली, स्मरण केले आणि मगच डोळा उघडून अंदाज घेऊन ट्रिंगरवर बोट दाबताच पहिला शॉट नेमकं एक टर्फल उडवलं. याच क्रमाने एकामागून एक शॉट, प्रत्येक वेळेला लक्ष्याचा टर्फलाचा अचूक वेध, असे करीत सर्व टर्फले अचूकरित्या उडवण्यात यश मिळाले. आता आश्चर्यचकित स्तंभित होण्याची पाळी युवकांवर होती, पण त्यातील एकास स्वामीजींनी आयुष्यातच प्रथम गण हाताळली आहे यावर विश्वासच बसेना, म्हणून त्याची प्रतिक्रिया, तुम्ही आम्हास फसवत आहात, तुम्हाला गण चालवता येत होती. परंतु स्वामीजींनी पनुष्य विनम्र भावाने म्हणाले, मित्रांनो, मी कधीच खोटं बोलत नाही, मी आज प्रथमच गन चालवली आहे, पण हे तुम्हाला कसे काय शक्य झाले. त्यावर ते हळुवारपणे म्हणाले, मी प्रथम तुमच्याकडून तंत्र समजून घेतलं, नंतर त्या तंत्रानुसार लक्षवेध करण्यासाठी प्रथम मनास एकाग्र केले, मग लक्षवेध केला. थोडक्यात महत्वाचं काय आहे, मनाची एकाग्रता. या ठिकाणी मला धनुर्धारी अर्जुन, एकलव्य, नंतर कराटेपटू यांची आठवण येते, कारण अर्जुनाचाही लक्षवेध लक्षणीय होता. एकलव्याच्या लक्षवेधाबद्दल तर प्रश्नच नाही, 4 बाण लागोपाठ सोडून कुत्र्याचं भुकणं बंद केलं पण कुत्र्याच्या मुखाला इजा झाली नाही. आणि पृथ्वीराज चव्हाण, महाराणा प्रताप

यांना तर लहानपणापासून लक्ष वेधाचं दिलं होतं की ध्वनिवेध आवाजाच्या वेधाने ते बाण सोडायचे दोन्ही डोळ्यावर पट्टी बांधून. त्यासाठी हवी आहे मनाची एकाग्रता. पुढे हेच चार युवक जोपर्यंत स्वामीजी अमेरिकेत वास्तव्याला होते तोपर्यंत स्वयंपूर्तीने त्यांचे बॉडीगार्ड बनले, सुरक्षा रक्षक बनले. पहा, देश कुठलाही असो, धर्म कुठलाही असो, पंथ कुठलाही असो, प्रांत कुठलाही असो, भाषा कोणतीही असो, पण स्वामीजींनी त्यांच्या टिंगल करणाऱ्या या तरुणाईला, त्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या चार युवकांना आपलं भक्त बनवलं आणि ते लीनतेने नम्रतेने त्यांच्या सेवेत सुरक्षा रक्षक म्हणून रुजू झाले. स्वामीजींनी काही काळ साठी अमेरिकेतून आपला मुक्काम इंग्लंडमध्ये हलवला. इंग्लंडमध्ये ते वास्तव्यास होते. त्या ठिकाणचे त्यांचे दोन हजरजबाबी प्रसंग. हजरजबाबी म्हणजे समोरून वाक्य आल्यावर ताबडतोब त्वरित उत्तर देणे, तेही असं अचूक उत्तर देणं की गालात बसल्यापेक्षाही जास्त जोरात बसले असेल वाटेल आणि ते उत्तर पटेलच असं असायचं. त्यांचा शिष्य ग्रंथालयातून इंग्रज साहित्यिकांचे जाडजूड ग्रंथ घेऊन येई. दोन दिवसातच ते ग्रंथ वाचून झाल्याने शिष्य परत दुसरे ग्रंथ घेण्यासाठी येई. ग्रंथपालास मोठा प्रश्न पडला. एक एक ग्रंथ वाचायला चार चार दिवस लागतात, तीन दिवस कुठे गेले नाही, आणि हा शिष्य आपल्या गुरुसाठी चार पाच ग्रंथ घेऊन जातो आणि दोन दिवसातच परत आणतो. म्हणून त्याने शिष्यास सांगितलं, मला तुमच्या स्वामींना भेटायचं आहे, जा त्यांना एकदा ग्रंथालयात घेऊन ये. शिष्याकडून निरोप मिळताच स्वामीजींचा त्वरित सकारात्मक प्रतिसाद. तेव्हा समक्ष भेटीत ग्रंथपालच राहावेना. त्याने एवढ्या अल्पवेळात हे अशक्य आहे असे म्हणताच स्वामीजींनी त्यांनी वाचून परत केलेल्या ग्रंथातल्या वाचून जे ग्रंथ परत केलेत त्यातल्या कुठल्याही ग्रंथातलं काहीतरी विचारावं असं सुचवलं. ग्रंथपाल विचारत होता, स्वामीजी पटापट उत्तर देत होते. याचे कारण तीव्र स्मरणशक्ती. आणि रसिक प्रेमी मित्रांनो, माझ्या परमेश्वर श्रमान श्रोत्यांनो, या ठिकाणी मला आपले देशातील पहिले भारतरत्न, इंग्रजीत त्यांचा मी धडा शिकवलाय, त्यांचं जन्मदिनी आपण वास्तुशास्त्र दिन म्हणून साजरा करतो, ते डॉक्टर सर विश्वेश्वरय्या यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात, ब्रिटिशांच्या काळात महाराष्ट्रात नाही तर या पुणे परिसरात जलसंपदाची अनेक प्रचंड कामं केलेली. तर यांचं ग्रंथालय इतकं संपन्न होतं, वयाच्या 90 जर त्यांना कोणी विचारलं, महाराष्ट्र पुणे परिसर पानशेतचा भाग या परिसरात अमुक अमुक धरण झालं, ठाण्याच्या इथं अमुक अमुक धरण झालं, तर त्याची माहिती तुम्ही मला सांगाल का? तर ते जिथं असेल तिथून सांगत, घरी जा, माझ्या ग्रंथालयाच्या खोलीत जा, कपाट क्रमांक अमुक, पडताळ क्रमांक अमुक, पुस्तकाचा क्रमांक अमुक, ते पुस्तक काढ आणि आमच्या पानावर त्या प्रोजेक्टबद्दल पूर्ण माहिती आहे. एवढी नव्वदीतली प्रचंड स्मरणशक्ती. आणि ते आपल्या भारतातले पहिले भारतरत्न होते. याच ग्रंथालयात स्वामीजींच्या एका पाठोपाठ विचारलेल्या प्रश्नाच्या सरबत्तींना स्वामीजींनी दिलेली लीलया उत्तरं त्यांचं वाचन किती अचूक आहे याची साक्ष देत होता. कारण मित्रांनो, स्वामीजींचं वाचनशक्ती फोटोजेनिक होती. म्हणजे आज आपण मोबाईलचा कॅमेरा, प्रत्येक जण आता फोटोग्राफर झालेला आहे, मोबाईलचा कॅमेरा आपण ऑन करतो आणि एका क्लिक सारशी समोर जेवढं दृश्य आहे त्यातल्या कणन कणन रेणून रेणून सगळं सगळं टिपलं जातं. तसं स्वामीजींनी पुस्तक उघडलं, दोन्ही पानं समोर धरली की एका काही क्षणात त्यांच्या मनामध्ये त्या पानातला मजकूरन मजकूर शब्दन शब्द संग्रहित व्हायचा, सुरक्षितरित्या आजच्या कॉम्प्युटरच्या भाषेत, संगणकाच्या भाषेत ती सगळी माहिती त्यांच्या मेंदूत कायमस्वरूपी लॉक व्हायची. याच ग्रंथालयात टेबलावर ग्रंथाची चळत होती आणि सगळ्यात वरती बायबल होतं.

तळाशी गीता हा ग्रंथ होता. सहजपणे ग्रंथपाल बोलून गेला, स्वामीजी पहा आमचा धर्मग्रंथ सगळ्यात वर आहे बायबल, आणि तुमचा धर्मग्रंथ गीता तळाशी आहे, आमचा धर्मग्रंथ सर्वश्रेष्ठ म्हणून वर, आणि तुमचा त्याचं वाक्य पूर्ण होण्याच्या आतच. स्वामीजी पटकन उठले, थोडं थांबा हं असं म्हणत चटकन तळाशी असलेली गीता त्यांनी ओढली. ज्या क्षणी त्यांनी तळाशी असलेला गीता ओढली, त्याच्या पुढच्या क्षणाला ती चळत धडधडधड करत खाली आली. सगळे ग्रंथ अस्ताव्यस्त पडले, बायबल तर कुठं पडला ते दिसत नव्हतं. त्यावर स्वामीजी म्हणाले, आलं का लक्षात आता, आमचा धर्म पायाभूत आहे आणि पाया भक्कम असेल तरच इमारत पक्की उभी राहू शकते, स्थिर राहू शकते. ग्रंथपालाचा चेहरा आरशात पाहण्यासारखा झाला. दुसरा प्रसंग रस्त्यातला आहे. ते नदी किनारी असलेल्या रोडवरून सायं ब्रह्मंतीला निघाल होते. संध्याकाळचा फेरफटका चालू होता. त्याच वेळेला त्या रस्त्यावरून अत्यंत तोकड्या कपड्यातील गौरांगणा, हा त्यांचा नित्याचाच पोषक होता, वस्त्र कमी आणि अंग जास्त उघडं, रस्त्याने जात होत्या. आणि स्वामीजी आपल्या नित्य वेशात, इतरांना तो बेंगरूळ वाटत होता, चित्रविचित्र वाटत होता, पायाच्या गुडघ्यापर्यंत घोळणारा तो अंगरखा, ती कफनी, तो भगवा पेटा, आणि अशा या बेंगरूळ रूपाकडे लक्ष जाताच त्या दोन तरुणी एकदम ओरडल्या इंग्रजीत, ओ सी हाऊ ही लुक्स व्हेरी शॅबी. द सेज हाऊ ही लुक्स व्हेरी शॅबी, ती ओरडली, चित्कारली की हा संत किती घाणेरडा दिसतोय, कुरूप दिसतोय. वरून कुचेष्टेचं हसू. त्यांना काय माहीत या संन्याशीबुवांना इंग्रजी येतं. स्वामीजींनी स्वतः सावरले आणि अस्खलित इंग्रजी ते त्यांनी त्यांना फटकारलं. सिस्टर्स माइंड वेल, युअर सिव्हिलायझेशन इज टेलर मेड सिव्हिलायझेशन अँड माय सिव्हिलायझेशन इज बेस्ड ऑन कल्चर, ट्रूथ, नोबिलिटी अँड व्हॅल्यूज. क्षणार्धात दोघींचा चेहरा खरखन उतरला आणि खजिलतेने त्या म्हणायला लागल्या, ओ प्रीस्ट सॉरी सॉरी व्हेरी सॉरी. थोडक्यात, आमची संस्कृती शिंप्यांनी बेतलेल्या कपड्यावर नाही, तर आमची संस्कृती चारित्र्य, सत्य, सभ्यता याच्यावर आधारित आहे. असे होते हजर जबाबी स्वामीजी. रेडिओ पुणेरी आवाजवर प्रेम करणारे मायबाप श्रोते हो, मी पुन्हा एकदा सांगेल, आनंदी रहा, आनंद लुटा. आपण या भागात स्वामीजींच्या जीवनातला हजरजबाबीपणा अनुभवला. पुढच्या भागात आपण आणखी काय काय घडामोडी घडतायत हे पाहणार आहोत. तर पुन्हा तुम्हाला एकदा नम्र अभिवादन करून या भागात या क्षणी थांबतो आणि आपला पुणेरी आवाज 107.8 FM यांच्या घोषवाक्यानुसार आनंदी रहा, आनंद लुटा.

0: रिश्तों में सरलता और प्यार बनाए रखने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: अभी कोई चाहे तो हमसे कुछ भी करवा सकता है, या हम खुद चूज करते हैं उठना है या उठना है, बैठना है, खड़े होना है, हाथ ऊपर करना है, नीचे करना है। ये शरीर हमारी मर्जी से चलता है या औरों की मर्जी से चलता है? हमारी मर्जी से चलता है। हमारे मूड आजकल किसकी मर्जी से चलते हैं? कोई हमसे प्यार से बात करे, हमें रिस्पेक्ट दे, सम्मान दे, आगे रखे, हमसे पूछे हर चीज, तो ऑटोमेटिकली हमारा मूड क्या हो जाएगा? और कोई हमसे नहीं प्यार से बात करे, रूडली बात करते, इरिटेट करे, तो ऑटोमेटिकली हमारा मूड क्या हो जाएगा? तो इसका मतलब हमारा मूड, हमारी मन की स्थिति किसके कंट्रोल में है? किस किस के पास हमारी मन की स्थिति का कंट्रोल है आजकल?
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: नमस्कार श्रोते हो, तुम्हें ऐकत आहात रेडियो पुणेरी आवाज 107.8 FM। आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजे आखेर शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्या सोबत म्हणजे आरती कैलास सोबत। श्रोते हो, पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला, निष्पापांचे बळी गेले आणि त्यामुळे संपूर्ण देशावर संकट कोसळलं। या संकटाच्या घडीमध्ये आपण सर्वजण चोख प्रत्युत्तर देण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेलो आहोत। सध्या देशामध्ये युद्ध समान परिस्थिती आहे आणि या युद्धजन्य परिस्थितीमध्ये संपूर्ण जग भारताच्या पाठीशी आहे। यावेळी सर्व भारतीयांनी जी एकजुटता दाखवलेली आहे, जात धर्म पंथ या सर्वांच्या पलीकडे जाऊन त्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आपण सर्वजण रस्त्यावर उतरलो। आपण सर्वांनी या गोष्टीचा निषेध केला, आपण सर्वांनी त्या पाकिस्तानला धडा शिकवण्याचा प्रण केला आणि निश्चितच त्यावेळी सर्वांचं लक्ष वेधलं गेलं ते आपल्या शूर सैनिकांकडे, आपल्या सैन्य दलाकडे, आणि सैन्य दलानं सुद्धा चोराची तयारी सुरू केलेली आहे। आपण पाहतो आहोत वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून की भारत पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी तयारी करत आहे। अशा वेळी आपण आज शूर जवान या अनुषंगानं बोलणार आहोत। त्या अनुषंगानं आपल्याला सुंदर सुंदर रचना आलेल्या आहेत आणि त्या रचनेतल्या पहिल्या रचनेकडे आपण वळणारच आहोत। त्यापूर्वी चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा, चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा, काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, सजूया हा खेळ शब्दांचा, सजूया हा खेळ शब्दांचा। तर त्या शूर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हा शो घेतलेला आहे। आजच्या शो मधल्या पहिल्या रचनेकडे वळूया, जी आपल्याला पाठवलेली आहे श्री श्रीकांत पाटील सरांनी राजधानी रायगड येथून। श्री श्रीकांत पाटील सर लिहितायत राजधानी रायगड येथून की शूर वीर जवान म्हणजे संपूर्ण राष्ट्राचा श्वास। वा, शूरवीर जवान म्हणजे संपूर्ण राष्ट्राचा श्वास, त्यांच्या अस्तित्वाने होतो गनिमाच्या कूटनीतीचा ऱ्हास, त्यांच्या अस्तित्वाने होतो गनिमाच्या कूटनीतीचा ऱ्हास, शूरवीर जवान म्हणजे साऱ्यांच्या सुरक्षेची हमी, शूरवीर जवान म्हणजे साऱ्यांच्या सुरक्षेची हमी, तुमच्या इच्छाशक्तीमुळे अजिंक्य राहते मातृभूमी, तुमच्या इच्छाशक्तीमुळे

उनके रहते मातृभूमि, अजिंक्य रहते मातृभूमि। वाह वाह, तर खूपच अप्रतिम सुंदर असे शब्दांकन या रचनेमध्ये होतं की तुमच्या इच्छाशक्तीमुळे अजिंक्य राहते मातृभूमी। आणि आपल्या सर्वांना माहित आहे आपल्या शूर सैनिकांची इच्छाशक्ती, ते ज्या परिस्थितीमध्ये काम करीत असतात, ते ज्या परिस्थितीमध्ये देशाचं रक्षण करीत असतात, ऊन वारा पाऊस आणि मायनस टेम्परेचर मध्ये सुद्धा आपल्या देशाचं रक्षण ते करत असतात, तर त्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी सरांची ही अप्रतिम अशी रचना होती। आणि पुढच्या एका कवितेमध्ये उपेंद्र रोहनकर सरांनी गडचिरोली येथून लिहिलंय, उपेंद्र रोहनकर सर लिहित आहेत गडचिरोली येथून, आन बाण शान जवान देशासाठी झिजवी प्राण। वा, आन बाण शान जवान देशासाठी झिजवी प्राण, हल्ले होता परकी यांचे परतून लावी शूर जवान, हल्ले होता परकी यांचे परतून लावी शूर जवान, सीमेवर कडेकोट पहारा त्यांचा जनतेला सहारा, सीमेवर कडेकोट पहारा त्यांचा जनतेला सहारा, रात्रंदिन सतर्क राहून शत्रूला देती गुंगारा, रात्रंदिन सतर्क राहून शत्रूला देती गुंगारा। आणि अगदी खरंय की आन बाण शान म्हणजे जवान, जो देशासाठी आपल्या प्राणाची बाजी लावतो, त्यामुळे आपण सुद्धा आपल्या या शूर जवानांना प्रोत्साहित केलं पाहिजे, आपण सुद्धा त्यांना वेळोवेळी आपल्या कृत्यातून आपल्या बोलण्यातून ही जाणीव करून दिली पाहिजे की आम्ही सगळे भारतवासी तुमच्या सोबत आहोत। खूप अप्रतिम सुंदर अशी ही रचना होती श्रोते हो। आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेमध्ये सोनाली सु पेडणेकर मॅडम लिहित आहेत गोवा इथून, सोनाली सु पेडणेकर मॅडम यांनी गोवा इथून लिहिलंय सैनिक मी देशाचा या शीर्षकाखाली, मॅडमनी लिहिलंय की ना तनात ना मनात भीती सदैव पुढेच पाऊल टाकीशी। वा, ना तनात ना मनात भीती सदैव पुढेच पाऊले टाकीशी, मी सैनिक माझी तेज गती देश रक्षणासाठी लढा उराशी, मी सैनिक माझी तेज गती देश रक्षणासाठी लढा उराशी, मला प्रिय माय भूची माती। वा, मला प्रिय माय भूची माती मी शूर वीर जवान देशवासी, मी शूर वीर जवान देशवासी, लढेन लढा दिवस राती, लढेन लढा दिवस राती, मी जोडले नाते देश बांधवाशी, मी जोडले नाते देश बांधवाशी, देश बांधवाशी, मी सैनिक मी देशाचा, सैनिक मी देशाचा। वाह वाह, तर सैनिक ज्याची गती तेज असते, सैनिक जो देश रक्षणाचा लढा उराशी बाळगून असतो, सैनिक ज्याला मायभूची माती प्रिय असते, असा तो सैनिक तो आपल्यासाठी सीमेवर आहे। खूप अप्रतिम आणि सुंदर अशी ही रचना होती श्रोते हो। आणि पुढच्या एका रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये सौ शीतल इशी मॅडम यांनी मनस्वी कलाकार या नावाने जामनगर गुजरात येथून लिहिले, सौ शीतल इशी मॅडम लिहित आहेत मनस्वी कलाकार या नावाने जामनगर गुजरात येथून, सैनिक मी अश्वदलाचा तत्पर निधड्या छातीचा, सैनिक मी अश्वदलाचा तत्पर निधड्या छातीचा, तहान मज समर गाजवण्याची, वा, तहान मज समर गाजवण्याची भूक आहे राष्ट्र रक्षणाची, भूक आहे राष्ट्र रक्षणाची, बंदूक माझी भार्या साथ देई माझ्या कार्या। वा, बंदूक माझी भार्या साथ देई माझ्या कार्या, कुठे नसावा रक्तरंजित सडा शिकावा साऱ्यांनी शांततेचा धडा, शिकावा साऱ्यांनी शांततेचा धडा, शांततेचा धडा। वा, तर अश्वदलाचा सैनिक जो तत्पराने निधड्या छातीचा असतो, त्याला समर गाजवण्याची भूक असते आणि तहान असते आणि राष्ट्र रक्षणाची भूक असते, असं शब्दांकन करून मॅडमनी बंदूक ही त्याची भार्या असते, असं खूप अप्रतिम आणि सुंदर असे शब्दांकन या रचनेमध्ये केलेलं होतं। आणि पुढच्या एका चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये सोनाली रायपुरे सहारे मॅडम यांनी ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथून लिहिले सोनशिल्प या नावाने, सोनाली रायपुरे सहारे मॅडम लिहित आहेत ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथून सोनशिल्प या नावाने, की तहान भूक विसरून आपल्या देशाची, तहान भूक विसरून आपल्या देशाची रक्षा करतात शूर जवान, कायम त्यांच्या ऋणात राहून आपण सदैव गावे त्यांचे गुणगान, कायम त्यांच्या ऋणात राहून आपण सदैव गावे त्यांचे गुणगान। वा, आणि अगदी खरंय की तहान आणि भूक विसरून ते जवान आपली रक्षा करत असतात, त्यामुळे आपण त्यांच्या कायम ऋणात राहिलं पाहिजे।

असा सुंदर आणि सकारात्मक संदेश मॅडमच्या या रचनेमध्ये होता. आणि पुढच्या दोन सारोळ्यांकडे वळूया, ज्यामध्ये सौ मेहता अस्मिता मॅडम लिहित आहेत कात्रज पुणे इथून. सौ मेहता अस्मिता मॅडम यांनी कात्रज पुणे इथून लिहिलंय की देशासाठी सीमेवर लढण्या गेला, छाताडावर घाव झेलत राहिला. देशासाठी सीमेवर लढण्या गेला, छाताडावर घाव झेलत राहिला. मातृभूमीस करून वंदन अखेरचे, मातृभूमीस करून वंदन अखेरचे, शूर जवान हुतात्मा झाला, शूर जवान हुतात्मा झाला. वा, तर मायभूमीसाठी रक्षणावर गेल्यानंतर, शूर जवान हुतात्मा झाल्यानंतर काय भावना मनामध्ये येतात, त्याबद्दलचे भाव या रचनेमध्ये होते. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडमने लिहिलंय की नाही केली परवा कुणाची, हृदय आज फक्त विजयाची. नाही केली परवा कुणाची, हृदय आज फक्त विजयाची. शौर्याची गाठून त्याने परिसीमा, शौर्याची गाठून त्याने परिसीमा, शान राखली आपल्या देशाची, शान राखली आपल्या देशाची. आणि अगदी खरंय की शौर्य म्हणजे काय, तर सैनिकांकडे पाहिल्यावर आपल्याला कळतं की तो कोणाचीही पर्वा करत नाही. त्याला फक्त आस असते ती म्हणजे विजयाची, आस असते ती म्हणजे मातृभूमीच्या रक्षणाची. त्याबद्दलचे मॅडमचे अप्रतिम असं शब्दांकन असलेली ही चारोळी. आणि पुढच्या एका रचनेमध्ये रेखा देशमुख मॅडम लिहित आहेत बाणेर पुणे इथून. रेखा देशमुख मॅडम यांनी बाणेर पुणे इथून लिहिलंय की देशाचे रक्षण करण्याला सदैव सशस्त्र कमान, देशाचे रक्षण करण्याला सदैव सशस्त्र कमान, सरहद्दीवर तैनात शूर जवान हा भारत देश महान, सरहद्दीवर तैनात शूर जवान हा भारत देश महान. मॅडम पुढास लिहित आहेत की वाऱ्या पावसाची तमान त्यांना, गोळी व फुले छातीवर झेलती समान. वाऱ्या पावसाची तमान त्यांना, गोळी व फुले छातीवर झेलती समान. शत्रूशी सामना करण्याला, शत्रूशी सामना करण्याला सदैव हसतमुख शूर जवान, सदैव हसतमुख शूर जवान, शूर जवान. वा, आणि अगदी खरंय की सरहद्दीवर हे शूर जवान तैनात आहेत म्हणून आपला भारत देश महान आहे. आणि वाऱ्या पावसाची तमान करता ते गोळी आणि फुलं दोन्हीही छातीवर झेलतात. खूप भावस्पर्शी भाव जे आहेत ते मॅडमच्या या रचनेमध्ये होते. आणि पुढच्या आपण दोन चारोळ्यांकडे वळूया, ज्यामध्ये सौ नैना अजयराव देशमुख मॅडम लिहित आहेत बुलढाणा इथून. सौ नैना अजयराव देशमुख मॅडम यांनी बुलढाणा इथून लिहिलंय की 40 च्या बदल्यात 400 मारून आलेत जिंकून, 40 च्या बदल्यात 400 मारून आलेत जिंकून. राखली देशाची शान, याचाच आहे आम्हाला अभिमान, याचाच आहे आम्हाला अभिमान. आणि आपल्या शूर सैनिकांचं जर ट्रॅक रेकॉर्ड बघितलं, पाठीमागचं रेकॉर्ड बघितलं, तर ते धाडसे आहेत, ते निधड्या छातीचे आहेत, ते कधीही कोणावर आधी हल्ला करत नाहीत. परंतु जेव्हा जेव्हा या भारत मातेच्या सुपुत्रांवर हल्ला होतो, निष्पाप लोकांवर हल्ला होतो, तेव्हा मात्र हे सैनिक तितक्याच निधड्या छातीने शत्रूवर तुटून पडतात आणि ते बदला घेतात. हा इतिहास आहे. आणि आज सुद्धा देशामध्ये तीच परिस्थिती आहे. निष्पापांचे बळी घेणाऱ्यांना अगदी वेचून वेचून मारण्याचा संकल्प जो आहे तो घेण्यात आलेला आहे. आणि त्याची पूर्ती सुद्धा होणार आहे. गरज आहे ते आपण सर्वजण एकजुटीनं राहण्याची, गरज आहे की साऱ्या जगाला हे दाखवण्याची की आम्ही सर्व भारतीय आहोत आणि आम्ही सर्व एक आहोत. जेव्हा जेव्हा आमच्या भारताच्या कुठल्याही नागरिकाच्या जीविताला धोका होईल, त्या त्यावेळी आम्ही सर्वच्या सर्वजण हे तुम्हाला जशास तसे उत्तर देऊ आणि त्यासाठी आम्ही आमच्या सैनिकांच्या पाठीमागे उभे राहू. खूप अप्रतिम सुंदर अशी ही चारोळी होती श्रोते. हो, दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की ताट तर सर्वच सजवतात कोणी जेवणासाठी तर कोणी औक्षण कसाठी, ताट तर सर्वच सजवतात कोणी जेवणासाठी तर कोणी औक्षणसाठी. मी आज शब्दरूपी ताट सजवले, मी आज शब्दरूपी ताट सजवले, माझ्या शहीद झालेल्या माझ्या देशबांधवांच्या औक्षणासाठी, माझ्या शहीद झालेल्या माझ्या देशबांधवांच्या औक्षणासाठी. वा, तर खूपच अप्रतिम आणि सुंदर भाव या सुद्धा कवितेमध्ये होते श्रोते हो. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हाखेर शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा. भेटूया एका छोट्याशा.

0: लिबास चाहे जो हो, अंदर से हम सब हिंदुस्तानी हैं। एकता की डोर में सबको बांधता पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: श्रोत्याहो, ब्रेक नंतर आपले स्वागत आहे आणि आपण आपल्या आजच्या शो मधल्या शूर जवान या शीर्षकाखालील पुढच्या एका सुंदर रचनेकडे वळूया, ज्यामध्ये सौ वैजयंती विकास गहुकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिले। सौ वैजयंती विकास गहुकर मॅडम लिहिताय चंद्रपूर येथून की होते ते शूर जवान सोडले सुखी संसार, होते ते शूर जवान सोडले सुखी संसार, सोसला तुरुंगवास सोडले आपले घरदार, सोसला तुरुंगवास सोडले आपले घरदार, राजगुरू भगतसिंग सुखदेव यांची महती, राजगुरू भगतसिंग सुखदेव यांची महती, नाही विसरणार भारतवासी, नाही विसरणार भारतवासी, ठाई ठाई त्यांची कीर्ती, हसत हसत चढले फाशी, ठाई ठाई त्यांची कीर्ती, हसत हसत चढले फाशी, हसत हसत चढले फाशी। तर शूर जवान या शीर्षकाच्या अनुषंगाने मॅडमनी शहीद राजगुरू, शहीद भगतसिंग व शहीद सुखदेव यांची महती त्यांच्या या सुंदर अशा रचनेमधून शब्दबद्ध केलेली होती। आणि याबरोबरच पुढच्या एका आपण रचनेकडे वळूया, ज्यामध्ये मनशब्द या नावाने राजश्री दांगट जाधव मॅडम लिहित आहेत भोसरी पुणे येथून। मनशब्द या नावाने राजश्री दांगट जाधव मॅडम यांनी भोसरी पुणे येथून लिहिलंय शूर जवान शीर्षकाखाली की देश रक्षिण्या सज्ज सदा सैनिक बांधव हे खडे, देश रक्षिण्या सज्ज सदा सैनिक बांधव हे खडे, शूर जवान बांधवामुळे जनता निश्चिंत रोज जगे, शूर जवान बांधवांमुळे जनता निश्चिंत रोज जगे, सर्वस्वाची तमान बाळगता देशासाठी जो लढे, सर्वस्वाची तमान बाळगता देशासाठी जो लढे, देश रक्षिण्या कितीतरी बलिदान आजवरी घडे, देश रक्षिण्या कितीतरी बलिदान आजवरी घडे, देश सेवेचे व्रत आरंभता एक मनी गिरविती धडे, देश सेवेचे व्रत आरंभता एक मनी गिरविती धडे, प्राणांपेक्षा प्रिय ठरणारी देश सेवा तुझा हातून घडे, वाह प्राणाहून बहुमोल देश सेवा धर्म सर्व कर्मात श्रेष्ठ ठरे, वाह वाह प्राणांहून बहुमोल देश सेवा धर्म सर्व कर्मात श्रेष्ठ ठरे, नित ऋणी तुझ देश बांधव सारे, नित ऋणी देश बांधव तुझ देश बांधव सारे, उपकार तुझे कधी न फिटे, उपकार तुझे कधी न फिटे, उपकार तुझे कधी न फिटे, हे शूर जवाना, वाह वाह शूर जवान ज्यांचे उपकार कधीच फिटू शकत नाही, शूर जवान ते जे देशाचं रक्षण करण्यासाठी सदा सज्ज असतात, त्यांच्यामुळे आपण निश्चिंत जगत असतो, ते सर्वस्वाची तमान बाळगता देशासाठी लढत असतात। खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं। आणि पुढच्या एका कवितेमध्ये अतुल दिवाकर सरांनी पुणे येथून लिहिलंय, अतुल दिवाकर सर लिहिताय पुणे येथून की सोडूनी घरदार अपुले गस्त सैनिक घालतो, सोडूनी घरदार अपुले गस्त सैनिक घालतो, त्यामुळे निर्धास्त आपण शांत सदनी झोपतो, त्यामुळे निर्धास्त आपण शांत सदनी झोपतो, आगळीक करताच कोणी चित्त त्याचे खवळते, आगळीक करताच कोणी चित्त त्याचे खवळते, शौर्य त्याचे काय सांगू शत्रू थरथर कापतो, शौर्य त्याचे काय सांगू शत्रू थरथर कापतो, राष्ट्र आहे माय त्याची प्रेम करतो तिजवरी, वाह राष्ट्र आहे माय त्याची प्रेम करतो तिजवरी, त्रास जर कोणी दिला तर त्यास गोळी घालतो, वाह राष्ट्र रक्षण हा वसा आहे सदतीत घेतला, राष्ट्र रक्षण हा वसा आहे सदतीत घेतला, प्राण हासत देऊनी बग हा वसा तो पाळतो, बग हा वसा तो पाळतो, वाह वाह शूर जवान जो आपलं घरदार सोडून गस्त घालतो, त्यामुळे आपण आपल्या घरात निवांत झोपतो, कोणी आगळी केली तर त्याचं पित्त खवळतं, आणि तो राष्ट्र रक्षणासाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान सुद्धा देतो। खूप अप्रतिम सुंदर अशी रचना सरांची ही होती। आणि याबरोबरच पुढच्या एका रचनेकडे वळूया, ज्यामध्ये शोभा वसंत आव्हाड मॅडम लिहित आहेत जोडी बुद्रुक तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथून। सौ शोभा वसंत आव्हाड मॅडम यांनी जोडी बुद्रुक

तालुका सिन्नर जिल्हा नाशिक इथून लिहिलंय की मातृभूच्या रक्षणासाठी दिली प्राणांची बलिदान, मातृभूच्या रक्षणासाठी दिली प्राणांचे बलिदान, करू वीर सैनिकांना प्रणाम, ठेवू त्यांच्या बलिदानाची जान, करू वीर सैनिकांना प्रणाम, ठेवू त्यांच्या बलिदानांची जान, जिंकून दाखवले युद्ध, जिंकून दाखवले युद्ध, समर्पित देशासाठी झाले फडकावला काश्मीरात झेंडा, कारगिल विजय दिवस हो आले, कारगिल विजय दिवस हो आले। वा, तर कारगिल विजय दिवसाच्या ज्या स्मृती आहेत त्या मॅडमनी अप्रतिमरित्या त्यांच्या या रचनेमध्ये जागवलेल्या होत्या, आणि मातृभूच्या रक्षणासाठी प्राणांचे बलिदान दिलेल्या सर्व शूर सैनिकांना समर्पित ही सुंदर अशी रचना होती। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौ कविता किरण वालावलकर मॅडम लिहित आहेत दावणगिरी कर्नाटक येथून। सौ कविता किरण वालावलकर मॅडम यांनी दावणगिरी कर्नाटक येथून लिहिलंय की शूर जवान देशासाठी देतो प्राणाची आहुती, शूर जवान देशासाठी देतो प्राणाची आहुती, तेवते देशप्रेमाची ज्योत, अमर जवानांच्या स्मृती, अमर जवानांच्या स्मृती। वा वा, तर शूर जवान जो प्राणाची आहुती देतो आणि देशप्रेमाची ज्योत जी आहे ती तेवत राहते, खूप अप्रतिम सुंदर आणि जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणार शब्दांकन मॅडमच्या या रचनेमध्ये होतं। आणि पुढच्या एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये ज्योतिलीला प्रभाकर मॅडम लिहित आहे चंद्रपूर येथून। ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिलंय की देशाचे शूर जवान असतात देशाची शान, देशाचे शूर जवान असतात देशाची शान, लढताना शत्रूंशी लावतात प्राणांची बाजी, लढताना शत्रूंशी लावतात प्राणांची बाजी, जीवन असते खडतर सीमेवर, जीवन असते खडतर सीमेवर, तरी कर्तव्यात नसते कसूर, तरी कर्तव्यात नसते कसूर, देशाचे संरक्षक हे शूर जवान, देशाचे संरक्षक हे शूर जवान, कोटी कोटी त्यांना वंदन, कोटी कोटी त्यांना वंदन। वा, तर जसं की मॅडमनी लिहिलंय की परिस्थिती ही खूप खडतर असते, अन्न पाणी हे सुद्धा कधी कधी मिळत नाही, बर्फाच्छादित डोंगरदऱ्या असतात, वाट खडतर असते, आणि शत्रू जो आहे तो डाव साधायला बसलेला असतो, सतत भेदक नजर घेऊन त्यांना चालावं लागतं, दिवस रात्र तहान भूक ऊन पाऊस वारा याची तमा न करता सीमेवर आपल्यासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या या शूर सैनिकांना कोटी कोटी वंदन करणारी मॅडमची ही अप्रतिम अशी रचना होती। आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेमध्ये जगन्नाथ रंगनाथ जाधव सरांनी एसगाव तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून लिहिले, जगन्नाथ रंगनाथ जाधव सर लिहित आहेत एसगाव तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून की आले किती गेले किती सर्व हे जनसेवेला, आले किती गेले किती सर्व हे जनच सेवेला, लढता लढता शहीद झाले भारत मातेला, लढता लढता शहीद झाले भारत मातेला, हे भारत माता डोळे दिपले ग आता तुझ्या रक्षणाकरिता, उभे राहिला मावळा आता तुझ्या रक्षणाकरिता, उभे राहिला मावळा आता। तर खूप अप्रतिम सुंदर अशी ही रचना होती की देश सेवेसाठी कितीतरी लोकांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलेलं आहे, भारत मातेच्या रक्षणासाठी प्राणाचं बलिदान देणारे, भारत मातेच्या रक्षणासाठी सीमेवर उभे राहणारे सर्व आपले शूर सैनिक आणि त्यांना वंदन करणारी सरांची ही रचना। आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये सौ जयश्री अर्जुन मुंडे मॅडम लिहित आहेत अंबाजोगाई इथून। सौ जयश्री अर्जुन मुंडे मॅडम यांनी अंबाजोगाई इथून लिहिलंय की शूर जवान देशाची शान, शूर जवान देशाची शान, वीरतेचा भार मनात गान, वीरतेचा भार मनात गान, त्यागाच्या त्या लाटांमध्ये स्वप्नांची राख रांगोळी, त्यागाच्या त्या लाटांमध्ये स्वप्नांची राख रांगोळी, आपल्याच नशिबाला वीर मरण श्रद्धांजली, आपल्याच नशिबाला वीर मरण श्रद्धांजली, अमरत्व भूषणत्व देशासाठी जे हुतात्मे, अमरत्व भूषणत्व देशासाठी जे हुतात्मे, जे हुतात्मे। वा, तर शूर जवान जे देशाची शान आहे, वीरतेचा भार आणि मनात गान, त्यागाच्या त्या लाटांमध्ये स्वप्नांची राख रांगोळी, खरंय ही खूप कमी सुट्ट्या असतात, त्या सुट्ट्यांमध्ये यायचं कुटुंबासोबत जगायचं आणि परत जाताना पुन्हा चढ अंतकरणानं

0: देशासाठी लढायला जायचं. खरं खूप त्यागी असं जीवन या शूर सैनिकांचं असतं, त्याबद्दलची जी अप्रतिम आणि सुंदर अशी रचना होती. आणि
1: श्रोते हो, आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर रचनेकडे वळूया. सौ संगीता भगोराव नरवाडे मॅडम लिहित आहेत हिंगोली येथून. सौ संगीता भगोराव नरवाडे मॅडम यांनी हिंगोली येथून लिहिलंय की रक्त शिंपले मातीवरती खाण उगवली शौर्याची. त्यामध्ये रक्त शिंपले मातीवरती खाण उगवली शौर्याची, भारत मातेच्या पुत्र लाडका शूरवीर या जवानांची. भारत मातेचा पुत्र लाडका शूरवीर या जवानांची, भारत मातेला देऊन दान देह करतोस स्वाधीन सदा. भारत मातेला देऊन दान देह करतोस स्वाधीन सदा, घर परिवार सोडून सीमेवर रात्रंदिन लढतोस सदा. घर परिवार सोडून सीमेवर रात्रंदिन लढतोस सदा, रात्रंदिन लढतोस सदा. आणि अगदी खरं आहे की मातीवर रक्त शिंपून शौर्याची खाण उगवलेली आणि भारत मातेचा लाडका सुपुत्र म्हणजे शूरवीर जवान, जो आपला देह जो आहे तो या भारत मातेला दान करतो, भारत मातेच्या स्वाधीन करतो आणि घर परिवार सोडून तो रात्रंदिवस सीमेवर लढत असतो. या शूरवीराबद्दल खूपच सुंदर असं शब्दांकन मॅडमच्या या रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये सौ कल्पना चांदमलजी बंब जैन मॅडम लिहित आहेत चिंचवड पुणे वाल्हेकरवाडी येथून. सौ कल्पना चांदमलजी बंब जैन मॅडम यांनी चिंचवड पुणे वाल्हेकरवाडी येथून लिहिले की आहे नित्य खरे तर सीमेवर शूर जवान, आहे नित्य खरे तर सीमेवर शूर जवान, आपण सुरक्षित आहोत, आपण सुरक्षित आहोत, ठेवावे याचे भान, ठेवावे याचे भान. आणि अगदी खरं आहे की सीमेवर शूर जवान आहे म्हणून आपण सुरक्षित आहोत. आणि याचं भान आपल्याला प्रत्येक क्षणामध्ये असलं पाहिजे. आपण जेवताना, खाताना, काम करताना 24 तास आपल्या एक गोष्ट लक्षात असली पाहिजे की आपल्यासाठी कुणीतरी सीमांचं रक्षण करते म्हणून आज आपण इथे आहोत. त्यासाठी नेहमी त्यांना मानसन्मान दिला पाहिजे. ते जिथे जिथे भेटतील त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे की तुमच्या त्यागाची आम्हाला जाणीव आहे, तुमच्या बलिदानाची आम्हाला जाणीव आहे आणि तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. त्यांच्यासाठी हे शब्द खूप पुरेसे असतात, छोटेसे शब्द असतात. माझा एक मित्र चीनच्या सीमेवर गेलेला होता फिरण्यासाठी भारताच्या भूभागामध्ये. ते ठिकाण जे आहे ते खूप उंचावर होतं, तिथे बरेचसे कमी पर्यटक जातात. पर्यटनासाठी खुला असलेला तो स्पॉट होता. तिथे गेल्यानंतर तिथल्या भारतीय सैनिकांनी त्या पर्यटकांना एक गोष्ट सांगितली. ती गोष्ट आज मी तुमच्याशी शेअर करतो. त्या शूर शिपायानं सांगितलं की तुम्ही देशामध्ये जाऊन हा संदेश द्या की तुम्ही सीमेवरचे जी पर्यटन स्थळं आहेत तिथे भेट द्या. तुम्ही आल्यामुळं आमचं मनोबल वाढतं, कारण इथं आम्ही एकटे असतो. इथे असतो तो समोर शत्रू जो कधीही घात करू शकतो. जेव्हा जेव्हा तुम्ही आम्हाला भेटायला येता, जेव्हा जेव्हा तुम्ही इथपर्यंत येता, तेव्हा आम्हाला तर समाधान मिळतंच, परंतु तुमची ही सारी गर्दी पाहून जी समोरचा शत्रू आहे त्याला असं वाटतं की या सैनिकांच्या पाठीमाग तिथंच, जरी ती उंचीवर ठिकाण असलं तरी तिथंच खाली लगेचच खूप मोठं गाव आहे, तिथं खूप सारी लोक राहत आहेत आणि खूप सारं सैन्य, खूप सारी माणसं ही त्या ठिकाणी आहेत असं त्या समोरच्या शत्रूला जाणवतं. त्यामुळे तो शत्रू कोणतीही अग्रीक करण्याचा प्रयत्न करत नाही. जेव्हा सैनिकच एकटेवर असतात तेव्हा तो समोरचा जो शत्रू असतो त्याला असं वाटतं की इथं कोणी नाहीये. त्यामुळे त्यांनी सांगितलं की देशातल्या प्रत्येकानं या सीमावर्ती भागाला भेट दिली पाहिजे. देशातल्या प्रत्येकानी हे जे टुरिस्ट स्पॉट जे नेमून दिलेले आहेत आपल्या भारत सरकारने सीमेवरचे, त्या ठिकाणी गेलं पाहिजे, सैनिकांना भेटलं पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे. म्हणजे त्या सैनिकांचा तर आत्मविश्वास वाढतोच, परंतु त्या ठिकाणी जे शत्रू असतो समोर त्याच्या सुद्धा मनामध्ये धडकी भरते की इतक्या उंचावर एवढी लोक येत असतील तर निश्चितच इथे जवळपास खूप मोठं डेव्हलपमेंट, खूप मोठं डेव्हलपर असलेलं गाव आहे आणि इथं खूप सारे सैनिक सुद्धा खाली आहेत. म्हणून आपण सर्वांनी भेट दिली पाहिजे. खूप अप्रतिम सुंदर अशी मॅडमची ही चारोळी होती श्रोते हो. आणि याबरोबरच आपण पुढच्या रचनांकडे वळणार आहोत. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आणि तुम्ही आरचे कैलास सोबत आहात हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये. आनंदी रहा, आनंद.

मॅडम यांनी धानोरी पुणे इथून लिहिलंय की शूर जवान लढतो सीमेवर लाखो जखमा मिरवतो अंगावर, शूर जवान लढतो सीमेवर लाखो जखमा मिरवतो अंगावर, उरात त्याचा स्वाभिमान आणि देशाचा अभिमान, उरात त्याचा स्वाभिमान आणि देशाचा अभिमान, तळहातावर जीव देशप्रेमाची हाव, शिवरायांचा मावळा सिंहाचा तो छावा, त्याच्या पराक्रमाने घडतो इतिहास नवा, त्याच्या पराक्रमाने घडतो इतिहास नवा। वा, तर शूर जवान ज्याच्या पराक्रमाने नवा इतिहास घडतो, खूप अप्रतिम सुंदर अशी ही रचना होती। आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ एकता निलेश माने मॅडम लिहित आहेत ठाणे इथून। सौ एकता निलेश माने मॅडम यांनी ठाणे इथून लिहिलंय की शौर्याने गाजले रणांगण सारे, छातीवर मरण घेणारे तारे। वा, शौर्याने गाजले रणांगण सारे, छातीवर मरण घेणारे तारे, धरतीच्या कुशीत प्रेमाने झोपले, जय हिंद म्हणती शूर जवान सारे, धरतीच्या कुशीत प्रेमाने झोपले, जय हिंद म्हणती शूर जवान सारे, तुझमुळे सुरक्षित माझ घरदारी, तुझमुळे सुरक्षित माझ घरदारी, तुझमुळे स्वप्नांची होती शृंगारवान, तुझमुळे स्वप्नांची होती शृंगारवान, धन्य तुझ बलिदान तुझ कर्तृत्व महान, धन्य तुझ बलिदान तुझ कर्तृत्व महान, शूर जवान तू या देशाचा अभिमान, शूर जवान तू या देशाचा अभिमान। वाह वाह, तर तुझ्यामुळे घरदार सुरक्षित आहे, तू आहेस म्हणून देशाचा अभिमान आहे। खूप अप्रतिम सुंदर असे शब्दांकन या रचनेमध्ये होतं। आणि पुढच्या एका कवितेमध्ये नामदेव तुकाराम पाटील सरांनी सरोळी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथून लिहिले। नामदेव तुकाराम पाटील सर लिहित आहेत सरोळी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथून की शूर जवान तुझे सलाम, देशाची तू आहेस शान, शूर जवान तुझे सलाम, देशाची तू आहेस शान, ऊन वारा पाऊस दिवस रात्र सोसतोस, देशाचे रक्षण तू दिमाखात करतोस। वाह, देशाचे रक्षण तू दिमाखात करतोस, कर्तृत्वात तुझी दिसली देशभक्ती, तुझ्या प्रेरणेतून मिळते आम्हास शक्ती, कर्तृत्वात तुझी दिसली देशभक्ती, तुझ्या प्रेरणेतून मिळते आम्हास शक्ती, तुझ्या बलिदानाने देश आमचा घडतो, तुझ्या बलिदानाने देश आमचा घडतो, तुझ्या प्रतिमेला सारे देशवासी स्मरतो, तुझ्या प्रतिमेला सारे देशवासी स्मरतो, सारे देशवासी स्मरतो। वा, तर तुझ्या कर्तृत्वामध्ये देशभक्ती दिसते आणि तुझ्या प्रेरणेतून आम्हाला शक्ती मिळते। तर खरंच शूर सैनिकांचं शौर्य पाहिल्यानंतर आपली छाती सुद्धा अभिमानाने भरून येते। खूप अप्रतिम सुंदर प्रेरणादायी सरांची जी रचना होती। आणि पुढच्या एका रचनेमध्ये अरविंद कुलकर्णी सरांनी मलकापूर येथून लिहिलंय। अरविंद कुलकर्णी सर लिहित आहेत मलकापूर येथून की माझा लाडका भारत असे संस्काराची खान, देशासाठी शूर जवान त्यागतात आपले प्राण। वाह, माझा लाडका भारत असे संस्काराची खान, देशासाठी शूर जवान त्यागतात आपले प्राण, संतांची ही पवित्र भूमी ज्ञानाचाच आहे वारसा, संतांची ही पवित्र भूमी ज्ञानाचाच आहे वारसा, मानवता जपतात सारे निर्मळ मनाचा आरसा, मानवता जपतात सारे निर्मळ मनाचा आरसा। तर ही भूमी आपली जी आहे ती भूमी ही संतांची भूमी आहे आणि संस्काराची खान आहे, हे जवान जे देशासाठी प्राण त्यागतात। खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन सरांच्या रचनेमध्ये होतं। आणि पुढच्या एका कवितेमध्ये श्री माधव सुक्रे गुरव सरांनी तेधक्का मारे या नावाने लिहिले। जिल्हा परिषद शाळा कोळ्याचा पाडा मुक्काम कवाड तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून श्री माधव कुसुम सुक्र्या गुरव सर लिहित आहेत तेधक्का मारे या नावाने। जिल्हा परिषद शाळा कोळ्याचा पाडा मुक्काम कवाड तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून। आणि सरांनी लिहिलंय बिंधास्त आपण आपल्या घरात कारण सीमेवरती लढती देशाचे जवान, बिंधास्त आपण आपल्या घरात कारण सीमेवरती लढती देशाचे जवान, कृतज्ञता अभिव्यक्त करण्या तयाप्रती, कृतज्ञता अभिव्यक्त करण्या तयाप्रती, करावे त्यांना रोजच अभिवादन, करावे त्यांना रोजच अभिवादन, लता दिदींनी ए मेरे वतन के लोगो गाणे गाऊन सैनिकांना वाहिली होती श्रद्धांजली, लता दिदींचे गळ्यातून भाव विभोर बोल ऐकून प्रत्येक नागरिकच देशासाठी झाला होता बाहुबली।

झाला होता बाहुबली, तर आपण आपल्या घरामध्ये त्या सैनिकांमुळे जिवंत आहोत, त्यांना अभिवादन केलं पाहिजे असं सुंदर असं शब्दांकन सरांच्या रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या एका रचनेमध्ये अंजली सामंत मॅडम यांनी डहाणू जिल्हा पालघर येथून लिहिले. अंजली सामंत मॅडम लिहित आहेत डहाणू जिल्हा पालघर येथून. भारताचे शूर जवान देशासाठी देती प्राण, भारताचे शूर जवान देशासाठी देती प्राण, सीमा रक्षणासाठी घेतली मातेची आण, सीमा रक्षणासाठी घेतली मातेची आण, डोळ्यात तेल घालून बघती, थंडीने बर्फाचे पुतळे होती, रोज देश रक्षणासाठी प्राण भारत मातेला अर्पिती, प्राण भारत मातेला अर्पिती. डोळ्यात तेल घालून बघती, थंडीने बर्फाचे पुतळे होती, रोज देश रक्षणासाठी प्राण भारत मातेला अर्पिती, प्राण भारत मातेला अर्पिती. वाह वाह, तर खूपच अप्रतिम सुंदर अशी रचना होती श्रोते हो, की सीमा रक्षणासाठी घेतली मातेची आण आणि बर्फा थंडीने बर्फाचे पुतळे होतात अशा परिस्थितीमध्ये ते आपलं कार्य करत असतात. सुंदर असं शब्दांकन होतं पुढच्या एका कवितेमध्ये. श्री बाळ मानेसर लिहितात कोल्हापूर येथून. श्री बाळ मानेसरांनी कोल्हापूर येथून लिहिले की भारत मातेचा शूर जवान कर्तव्यास जो सदैव तत्पर, भारत मातेचा शूर जवान कर्तव्यास जो सदैव तत्पर, शत्रुसंगे तो झुंजतो सीमेवर, शत्रुसंगे तो झुंजतो सीमेवर, उदार होऊनी आपल्या जीवावर, उदार होऊनी आपल्या जीवावर, चोर पावलांनी अतिरेकी येतो, निरापराध लोकांवर हल्ले चढवतो, निरापराध लोकांवर हल्ले चढवतो, शूर जवानच मग धावून येतो, शूर जवानच मग धावून येतो आणि अतिरेक्यांचा खात्मा करीतो, आणि अतिरेक्यांचा खात्मा करीतो. वा शूर जवान जे कर्तव्यासाठी तत्पर असतात, जे शत्रुसंग सीमेवर झुंजत असतात, आपल्या जीवावर उदार होतात, तर शत्रूंबरोबर लढताना एवढंच नाही तर निरापराधांचे बळी घेतल्यानंतर सुद्धा अतिरेक्यांवर तुटून पडताना ते निधड्या छातीने मृत्यूला सामोरे जातात. खूप अप्रतिम सुंदर अशी ही रचना होती श्रोते हो. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सोमदत्त कुलकर्णी सर लिहित आहेत हडपसर पुणे येथून. सोमदत्त कुलकर्णी सरांनी हडपसर पुणे येथून लिहिलंय शूर जवान शीर्षकाखाली की आहे मजला स्वाभिमान देशाचा शूर जवान खरा, आहे मजला स्वाभिमान देशाचा शूर जवान खरा, शूरवीर मी पाईक असे नाही परवा मज कसली जरा, वा नाही परवा मज कसली जरा, अलौकिक वारसा माझा देश रक्षण हीच आहे सेवा, अलौकिक वारसा माझा देश रक्षण हीच आहे सेवा, जनतेच्या सुखात माझे सुख, नका करू कोणी माझा हेवा, नका करू कोणी माझा हेवा. वा आणि अगदी खरंय की शूर सैनिक जो कसलीच पर्वा न करता शत्रूला भिडत असतो, देशाचं रक्षण करत असतो, देश सेवा देश रक्षण हीच सेवा मानत असतो आणि जनतेच्या सुखात सुख बघत असतो, तर माझा कोणी हवा करू नका असं तर जणू काही शूर सैनिक सांगतोय. खूप अप्रतिम सुंदर शब्दांकन सरांच्या या रचनेमध्ये होतं. आणि याबरोबरच सुलभा सत्तुरवार मॅडम लिहित आहेत पुणे इथून. सुलभा सत्तुरवार मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय सुपुत्र भारत मातेचे शूर जवान या विषयाच्या अनुषंगानं सुपुत्र भारत मातेचे या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की सुपुत्र भारत मातेचे तैनात सदैव सीमेवर, सुपुत्र भारत मातेचे तैनात सदैव सीमेवर, निश्चिंत अवघे भारतवासी नित्य त्यांच्या विश्वासावर, निश्चिंत अवघे देशवासी नित्य त्यांच्या विश्वासावर, शूर जवान देशाचे भारत मातेची शान. वा शूर जवान देशाचे भारत मातेची शान, बलिदान देऊनी प्राणांचे राखती तिरंग्याचा मान, बलिदान देऊनी प्राणांचे राखती तिरंग्याचा मान, राखती तिरंग्याचा मान. आणि अगदी खरं की सीमेवर तैनात असणारे भारत मातेचे सुपुत्र हे स्वतःच्या प्राणांचं बलिदान देऊन तिरंग्याची आन बाण आणि शान राखत असतात. नाही का खूप अप्रतिम सुंदर अशी ही सुद्धा रचना होती. आणि पुढच्या एका रचनेमध्ये मंगेश गंगाधर सावंत सर लिहित आहेत पूस तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून. श्री मंगेश गंगाधर सावंत सरांनी पूस तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून लिहिलंय की भारत मातेच्या सीमेवरती रक्षण करण्या राहतो उभा, भारत मातेच्या सीमेवरती रक्षण करण्या राहतो उभा, शूर जवानांमुळेच आम्हा मिळते जगण्यासाठी मोभा. वा शूर जवान

मुळेच आम्हा मिळते जगण्यासाठी मुभा, आई वडील घरदार सोडून लढण्यास सीमेवर वरती येतोय, आई वडील घरदार सोडून लढण्यास सीमेवरती येतोय, आमच्या रक्षणासाठी रात्रंदिवस तो सीमेवरती पहारा देतोय, तो सीमेवरती पहारा देतोय, पहारा देतोय। वा, तर जवानांचं त्याग आणि जवानांचं शौर्य याबद्दल सरांनी खूप अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये केलेलं होतं आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ आशा गेडाम मॅडम यांनी वणी जिल्हा यवतमाळ येथून लिहिलंय। सौ आशा गेडाम मॅडम लिहित आहेत वणी जिल्हा यवतमाळ येथून। त्यांच्या सुंदर अशा रचनेमध्ये मॅडमनी लिहिलंय की देशासाठी प्राणपणाने सीमेवर दिनरात पहारा, देशासाठी प्राणपणाने सीमेवर दिनरात पहारा, किती अनोखे देशप्रेम हे, हसत झेलती शत्रूंचा मारा, किती अनोखी देशप्रेम हे, हसत झेलती शत्रूंचा मारा, जाज्वल्य वीरता रक्तामधील, जाज्वल्य वीरता रक्तामधील, हृदयात नित्य राष्ट्राभिमान। वा, हृदयात नित्य राष्ट्राभिमान, तिरंग्याची आनबान शान भारत भूचे शूर जवान, तिरंग्याची आनबान शान भारत भूचे शूर जवान, भारत भूचे शूर जवान। क्या बात आहे, वाह वाह। आणि खरंच की तिरंग्याची आन बान आणि शान म्हणजे भारत भूचे शूर जवान। आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजे आखेड शब्दांचा या कविता व तारळींच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजे आरती कैलास सोबत। आनंदी रहा, आनंद लुटा, भेटूया छोटेशा प्रयत्न।

0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर, आनंदी रहा, आनंदवान.
1: श्रोतेहो, ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया, ज्यामध्ये रोहित विलास साळवे सरांनी चिंचवड पुणेतून लिहिलंय. रोहित विलास साळवे सर लिहिते चिंचवड पुणेतून की शूर जवान सैनिक लढे मायभूमीसाठी, निर्भीड अमुची छाती देई प्राण राष्ट्रासाठी. वा, शूर जवान सैनिक लढे मायभूमीसाठी, निर्भीड अमुची छाती देई प्राण राष्ट्रासाठी. एकनिष्ठ ती पाऊले ताट राहे सीमेवर, झेलुनी त्या वादळाला, झेलुनी त्या वादळाला सदैव कर्तव्य पार, झेलुनी त्या वादळाला सदैव कर्तव्य पार. वा, तर एकनिष्ठ ती पाऊले ताट राहे सीमेवर. तर जवान जो एकनिष्ठ असतो, आपल्या देशाशी एकनिष्ठ असतो, निर्भीड छातीने तो राष्ट्रासाठी प्राण देतो. खूप अप्रतिम सुंदर शूर सैनिकांप्रतीचे भाव सरांच्या या रचनेमध्ये होते. आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ स्वाती विजय माळवदे मॅडम लिहित आहेत कैरागो सामंत विद्यालय डोंबिवली पूर्व येथून. सौ स्वाती विजय माळवदे मॅडम यांनी कैरागो सामंत विद्यालय डोंबिवली पूर्व येथून लिहिलंय की सीमेवर तैनात शूरवीर करण्या निपात शत्रूंचा, सीमेवर तैनात शूरवीर करण्या निपात शत्रूंचा, त्याही वृत्ती त्यांची अपार, 15 जानेवारी दिन त्यांच्या गौरवाचा, 15 जानेवारी दिन त्यांच्या गौरवाचा, अथक अपार कष्टाने प्राप्त केले हे पद, अथक अपार कष्टाने प्राप्त केले हे पद, जगतो मानव जीवन सुखाने, झुकतो मस्तक चरणी त्यांच्या अपाद, झुकतो मस्तक चरणी त्यांच्या अपाद. वा, तर अपार कष्टाने त्यांनी पद ते प्राप्त केलेलं असतं आणि माणूस हा त्यांच्यामुळे सुखाने जगत असतो. खूप अप्रतिम सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते. आणि पुढच्या एका कवितेमध्ये म्हणजे चारोळीमध्ये संगीता नागदिवे मॅडम लिहित आहेत यवतमाळीतून. संगीता नागदिवे मॅडम यांनी यवतमाळीतून सुंदर चारोळी पाठवलेली आहे. मॅडम लिहित आहेत की पहलगामवर झाला अचानक दहशतवादी हल्ला, पहलगामवर झाला अचानक दहशतवादी हल्ला, कित्येकाला गोळी मारून केले जखमी, आमच्या शूर जवानांनी त्यांना खांद्यावर घेऊन पोहोचविले जीव वाचवण्या योग्य ठिकाणी, जीव वाचवण्या योग्य ठिकाणी. तर शूर जवानांनी पहलगाम हल्ल्यानंतर सुद्धा शत्रूंचा खात्मा केलेला आहे. ते जंगलामध्ये त्यांना शोधतायत, काही दहशतवाद्यांना मारण्यात सुद्धा आलेला आहे. त्या अनुषंगाने जे आपले शूर सैनिक आहेत त्यांच्याबद्दलचे जे भाव आहेत ते मॅडमनी व्यक्त केलेले होते. आणि पुढच्या एका कवितेमध्ये हृदय जॉकी या नावाने श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब सरांनी तळेगाव दाभाडे पुणे येथून सुंदर अशी रचना पाठवलेली आहे. हृदय जॉकी या नावाने श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब सर लिहित आहेत तळेगाव दाभाडे पुणे येथून. छंदोगामात्य आंतरराष्ट्रीय मंच सन्मान सरांनी लिहिलंय की भारत मातेला करुण दंडवत प्रणाम, भारत मातेला करुण दंडवत प्रणाम, विसरून तहान भूक प्राण. वा, विसरून तहान भूक प्राण, जागतो रात्रंदिवस सुरक्षेसाठी जवान, इतिहास देशाचा माझ्या महान, इतिहास देशाचा माझ्या महान, कोरून हृदयावर तिरंगा निशान, मनामध्ये ठेवून आदर सन्मान, बरसता शत्रूवर होऊनि तुफान, बरसता शत्रूवर होऊनि तुफान, शरण येते दुश्मनाचे अज्ञान, शरण येते दुश्मनांचे अज्ञान. तर भारत मातेला दंडवत प्रणाम करून जो तहान भूक आपली विसरतो, जो प्राणाचं बलिदान देतो रात्रंदिवस आपल्या देशासाठी, देशाच्या सुरक्षिततेसाठी जो जागा असतो तो शूर जवान असतो. खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं श्रोते हो. आणि याबरोबरच पुढच्या एका सुंदर कवितेमध्ये सौ विद्या चव्हाण माने मॅडम यांनी लिहिले, सौ विद्या चव्हाण माने मॅडम लिहित आहेत की हिवाळ्यातही तो उभा ठाम, गर्जना त्याची रणात गाजते, शत्रूंच्या हल्ल्यांवर करतो वार, धैर्य त्याचं नभालाही भासते, धैर्य त्याचं नभालाही भासते, कधी भाऊ

कधी पुत्र प्रेमळ, कधी प्रियकर विरहाने झुरणारा, कधी भाऊ कधी पुत्र प्रेमळ, कधी प्रियकर विरहाने झुरणारा, पण आधी तो देशभक्त महान, अभिमानाने तिरंग्यात लपेटणारा, अभिमानाने तिरंग्यात लपेटणारा, तिरंग्यात लपेटणारा। वा, तर हिवाळ्यातही तो ठाम उभा असतो जिथं बर्फ असतो, त्या बर्फानं शरीर जिथं गोठत तिथं आपला शूरवीर उभा असतो। खूप अप्रतिम सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते मॅडमच्या, आणि पुढच्या एका कवितेमध्ये श्री किशोर कुमार प्रभुदास मलेवार सरांनी बैवाडा तालुका तिरोडा जिल्हा गोंदिया येथून लिहिले। श्री किशोर कुमार प्रभुदास मलेवार सर लिहितात बैवाडा तालुका तिरोडा जिल्हा गोंदिया येथून। सरांनी लिहिले की अहोरात्र रक्षा करतोय ऊन पावसात सीमेवर, अहोरात्र रक्षा करतोय ऊन पावसात सीमेवर, मातृभूमीच्या रक्षणास लढतो पहाडी बर्फावर। क्या बात आहे, मातृभूमीच्या रक्षणास लढतो पहाडी बर्फावर, भूकंप युद्ध असोत की संकट आपल्या सीमेवर, भूकंप युद्ध असोत की संकट आपल्या सीमेवर, धैर्याने युद्धच जिंकतो शूर जवान मातृभूमीवर, धैर्याने युद्धच जिंकतो शूर जवान मातृभूमीवर, शूर जवान मातृभूमीवर। वाह वाह वाह, तर अहोरात्र रक्षण करणारा शूरवीर जवान आणि कायम सदैव जिंकणारा असा हा शूरवीर जवान सरांनी शब्दबद्ध केलेला होता। आणि पुढच्या एका कवितेमध्ये मनीषा ताटी मॅडम लिहितात नाशिकेतून, मनीषा ताटी मॅडम यांनी नाशिकेतून लिहिले की अजिंक्य आहे अमुची धरती शूर जवान वेशीवर लढती, अजिंक्य आहे अमुची धरती शूर जवान वेशीवर लढती, साहस व बलिदानाला त्यांच्या कोटी कोटी प्रणाम, साहस व बलिदानाला त्यांच्या कोटी कोटी प्रणाम, साहस व बलिदानाला त्यांच्या कोटी कोटी प्रणाम, विजय गाथा दूरवर पसरली शत्रूला पण भीती बसली, विजय गाथा दूरवर पसरली शत्रूला पण भीती बसली, आम्हास तुमचा अभिमान, आम्हास तुमचा अभिमान, अमुचे जय जय शूर जवान, अमुचे जय जय शूर जवान, अमुचे जय जय शूर जवान। वाह वाह वाह, तर अजिंक्य आहे आमची धरती कारण शूर जवान देशीवर लढती, ते आहे म्हणून आमची धरती अजिंक्य आहे। खूप अप्रतिम शब्दांकन होतं या रचनेमध्ये श्रुती हो। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये अनिता प्रवीण कळसकर मॅडम लिहित आहे कल्याण जिल्हा ठाणे येथून। अनिता प्रवीण कळसकर मॅडम यांनी कल्याण जिल्हा ठाणे येथून लिहिलंय की मातृभूमीच्या रक्षणासाठी दिली प्राणांची आहुती, मातृभूमीच्या रक्षणासाठी दिली प्राणांची आहुती, शूर जवानांचे बलिदान स्मरणात ठेवू त्यांची महती, स्मरणात ठेवू त्यांची महती। आणि जी गरज आहे, जे प्रत्येकाने ध्यानात ठेवलं पाहिजे, जे प्रत्येकाने मनात ठेवलं पाहिजे की आपण आज सुरक्षित आहोत, आपण लाईफ एन्जॉय करतोय, ते केवळ त्यांच्यामुळं, ते पिता आहेत सीमेवर आहेत शूर जवान, म्हणून आपण जगू शकतोय, म्हणून त्यांच्या बलिदानाची त्यांच्या शौर्याची त्यांच्या त्यागाची आपण कायम जाणीव ठेवली पाहिजे, त्यांचं कुटुंबही सेफ राहिलं पाहिजे, त्यांच्या कुटुंबाला कोणत्या गोष्टीची कमतरता नाही पडली पाहिजे याची सुद्धा आपण खबरदारी घेतली पाहिजे, त्यांच्या कुटुंबाच्या सुखदुःखामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे कारण ते आपलं कुटुंब समजून ते आपल्यासाठी तिथं आहेत, नाही का। खूप अप्रतिम सुंदर अशी मॅडमची चारोळी होती। आणि पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया ज्यामध्ये अनघा सोनखासकर मॅडम लिहित आहेत अकोट जिल्हा अकोला येथून। अनघा सोनखासकर मॅडम यांनी अकोट जिल्हा अकोला येथून लिहिलंय की केले रक्तरंजित नंदनवन लोटले दुःखात आप्तजन, केले रक्तरंजित नंदनवन लोटले दुःखात आप्तजन, निष्पाप जीवांचे आक्रंदन, निष्पाप जीवांचे आक्रंदन, शूर जवान लढतील रण, शूर जवान लढतील रण, देतील अन्यायास उत्तर आमचे सैन्य बलवत्तर, देतील अन्यायास उत्तर आमचे सैन्य बलवत्तर, आमच्या जवानांचे शौर्य शमवेन आतंकाचे क्रौर्य, आमच्या जवानांचे शौर्य शमवेल आतंकाचे क्रौर्य, शमवेल आतंकाचे क्रौर्य। आणि ती गरज आहे, जसं मॅडम मी म्हटलंय की हे आतंकाचं क्रौर्य शमवण्याची गरज आहे, हा आतंकवाद संपवण्याची गरज आहे, आणि त्यासाठी आपलं सैनिक सक्षम आहे। ज्या आतंकवाद्यांनी नंदनवनाला रक्तरंजित केलं, निष्पापांचे बळी घेतले, त्यांना धडा शिकवण्यासाठी

0: आपला शूर सैनिक हा सीमेच्या दिशेने कूच करतोय आणि त्याबद्दल मॅडमनी अप्रतिम सुंदररित्या शब्दांकन केलेलं होतं श्रोते हो. आणि पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये किशोर वसंतराव इंगोले सरांनी यवतमाळ येथून लिहिले. किशोर वसंतराव इंगोले सर लिहिते कविमित्र या नावाने वडगाव रोड यवतमाळ येथून सरांनी लिहिले की धीर धीर घिड नर धीर धीर गिदनग धीर धीर घिडनग धीर धीर गिदनग सैन्य धाविले रणांगणातून सैन्य धाविले रणांगणातून बिगुल वाजला त्या कोपऱ्यातून सैन्य धाविले रणांगणातून सैन्य धाविले रणांगणातून साठवलेल्या आठवणी त्या ठेवून दिल्या गाठ बांधून साठवलेल्या त्या आठवणी ठेवून दिल्या गाठ बांधून नेतृत्वच ते अष्टपैलूंचे मग भीती निकुटला धीर मग भीती निकुटला धीर वाह वाह तर बिगुल वाजला आणि सैन्य रणांगणातून निघाले त्या आठवणी बाजूला ठेवून दिल्या अष्टपैलू नेतृत्व सोबतीला होत मग भीती कशाची आणि ते सैन्य सीमेकडे गेलंय शत्रूंचा निपाट करण्यासाठी गेलेलं आहे आणि आपण पाहिलं असेल तिच्या निष्पापांचा बळी घेतला त्यामुळं देशावर सगळ्या संकट कोसळलं सगळा देश अश्रू साहसामध्ये बुडाला. काय चूक होती त्या निष्पापांची ते तर फिरायला गेलेले होते ते तर पृथ्वीवरल्या स्वर्गामध्ये म्हणजे काश्मीरमध्ये गेले होते. कधी त्यांना असं वाटलं असेल की आपला माणूस आज घरातून एवढा आनंदामध्ये बाहेर जातोय आणि जो कधीच परत येणार नाही किती मोठं दुःख त्या कुटुंबावर असेल कल्पना जरी केली तरी डोळ्यातून तचकन पाणी येतं कल्पना जरी केली तरी अंगावर शहारा येतो नजरेसमोर आपल्या आप्तेष्टांना घातली गेलेली गोळी नजरेसमोर त्या गोळीने त्यांचं तडपडणं आणि या रक्ताच्या एका एका थेंबाचा हिशोब होणार आहे. तो हिशोब घेण्यासाठी आपला शूर सैनिक हा सीमेवर तैनात आहे. त्याच्या डोळ्यामध्ये अंगार आहे त्याच्या अंगामध्ये राग आहे की बदला घ्यायचा आहे कारण माफी करून सांगून जर फरक पडत नसेल तर या वेळेला कायमचा धडा शिकवण्याच्या दृष्टीनं तो सैनिक तिथं उभा आहे. आपण देशसेवा करू शकतो आपलंही एक कर्तव्य आहे जे आपण करू शकतो ते म्हणजे एकता ते म्हणजे आपण सर्वांनी एक राहणं आपलं असं कोणतंही कृत्य नसावं की ज्यामुळं शासकीय यंत्रणांना आपल्यासाठी काम करावं लागावं आपलं असं कोणतंही कृत्य नसावं की ज्यामुळं शासकीय यंत्रणांवर ताण पडावा आपलं असं कुठलंही कृत्य नसावं की ज्यामुळं आपला समाजाला त्रास होईल. आपण चला एकजूट दाखवूया एक दिलानं राहूया जात धर्म पंथ या सर्वांना थोडस बाजूला सारूया आणि केवळ आणि केवळ भारतीय म्हणून आपण या शूर सैनिकांच्या पाठीमागे राहूया. जय हिंद वंदे मातरम. आणि श्रोते हो तुम्ही घड्याळ पाहिलंय का बघता बघता तुमच्याशी गप्पा मारता मारता आणि आपल्या शूर सैनिकांची गाथा तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवता पोहोचवता आपल्या शोची वेळ समाप्त होते. जड अंतकरणानं तुमचा निरोप घ्यावा लागतोय हो. पण मी तुम्हाला भेटायला पुन्हा येईन पुढच्या रविवारी दुपारी 2 वाजता तुमच्या आवडीच्या शो मध्ये म्हणजेच राखेड शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये तुमच्या हक्काच्या FM वर म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. तोपर्यंत मला म्हणजे अर्ज केला असला आजच्या शोपुरती रजा द्या आणि हो तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज आनंदी राहा आनंद लुटा.
1: नमस्कार मी वर्षा उसगावकर तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा.

0: नमस्कार, मैं हूं पेंटल। आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार श्रोते हो, कसे आहात? आणि तुमचा आमचा आपुलकीचा जिव्हाळ्याचा प्रश्न, गाणी ऐकताय ना? ऐकायलाच हवी, कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आले कार्यक्रम ज्याचं नाव आहे स्वरसंध्या। आणि हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz। श्रोते हो, मागच्या भागापासून आपण एक नवीन वाद्य घेतलं होतं ज्याचे नाव होते गिटार, आणि आपण गिटारचा पहिला भाग ऐकला आणि त्यानंतर आपल्या स्मिताताईंकडे गिटार संदर्भातली आणखीन अजून अधिक माहिती सापडली, म्हणून आम्ही ठरवलं की आपण गिटार या वाद्याचाच भाग दुसरा घ्यायचा। म्हणून आज स्मिताताईंकडनं गिटार याच वाद्यांच्या संदर्भातली अधिक माहिती आपण आता जाणून घेणार आहोत। स्मिताताईंचं तसेच सर्व श्रोत्यांचं मी स्वरसंध्या या मालिकेमध्ये मनापासून स्वागत करतो।
2: धन्यवाद।
1: ताई, आजच्या भागात तुम्ही गिटार संदर्भात काय सांगणार आहात?
2: ऋषी, सध्या स्वरसंध्या या मालिकेत आपण तंतुवाद्यांची माहिती घेतोय। तंतुवाद्य म्हणजे ज्याच्यात तारांचा वापर करून संगीत वाजवलं जातं अशी वाद्य। तर श्रोत्यांना आठवतच असेल की आतापर्यंत आपण एक तारी, चार तारांचा तानपुरा, सतार, व्हायोलिन, सरोद, सारंगी, संतूर अशा अनेक वाद्यांची माहिती घेतली होती, आणि सध्या मागच्या भागापासून आपण गिटारची माहिती घेतोय। व्हायोलिन, सारंगी अशा तंतुवाद्यांना बोन घासून सलग असे सूर काढले जातात, तर प्लक्ड स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे एक एक तार खेचून स्वतंत्र सूर काढण्याची जी वाद्य असतात त्यातलं हे वाद्य गिटार। आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण ज्या गाण्यांनी केली तेच गाणं आधी श्रोत्यांना पूर्ण ऐकवूया आणि मग पुढे जाऊया, चालेल का?
1: हो चालेल। सदा श्रोतो, आता वेळ झाली आपल्या आजच्या भागातलं पहिले गाणे ऐकायची। श्रोतो, 1960 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते दिल अपना और प्रीत पराई। हा चित्रपट मीना कुमारी यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये जितकं काही अभिनय

केल्या असतील त्यापैकी हा एक उल्लेखनीय अभिनय या चित्रपटामध्ये होता. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत ते गाणे ह्या चित्रपटामधले हिट गाणे आहे. हे हवाईन थीम असलेले गाणे जिम रिव्ज यांच्या माय लिप्स ह्या गाण्यावर आधारित होते. तर आपण आधी ओरिजिनल गाण्याची झलक ऐकणार आहोत आणि त्याच्यानंतर अजीब दासता हे गाणं आपण ऐकणार आहोत.

0: तर श्रोते हो, गिटार हे एक अष्टपैलू वाद्य आहे बरं का, कारण याच्यावर सगळे सूर वाजतातच आणि हे भारतीय शास्त्रीय संगीतातलं बारकावे सुद्धा वाजवू शकते बरं का। तसंच वेस्टर्न, क्लासिकल, जॅझ, पॉप, मेटल यातली विविध प्रकारची आव्हानं असतात ना, ती सुद्धा अगदी सहजपणे गिटार झेलतं आणि वेगवेगळ्या भावभावना गिटारवर अगदी छान व्यक्त करता येतात।
1: ताई, तुम्ही या भावभावना व्यक्त करण्याबद्दल नेहमीच सांगत असता, तर त्याचं नेमकं काय महत्व आहे ते जरा तुम्ही श्रोत्यांना सांगाल का।
0: हो नक्कीच। आपण स्वरसंध्यामध्ये काय करतोय की एक एक प्रकारच्या वाद्याची थोडक्यात माहिती घेतो आणि त्या वाद्याचा वापर केलेली हिंदी, मराठी अशी गाणी ऐकवतो। तसंच श्रोत्यांना म्युझिक थेरपीच्या दृष्टिकोनातून संगीत कसं ऐकायचं हे सांगतो। आपण आतापर्यंत हे दर भागात सांगतो की म्युझिक थेरपीमध्ये क्लायंटची हिस्ट्री, त्यांची आवडती वाद्य, गायक, वादक यांची आधी माहिती करून घेतली जाते, तसंच त्यांच्या मानसिक अवस्थेची पण माहिती करून घ्यायला लागते। त्यासाठी थेरपिस्टचा सल्ला घ्यावाच लागतो। पण या कार्यक्रमातून आपण श्रोत्यांना हे सांगू इच्छितोय की बरेच आजार हे ताणतणावातून निर्माण होतात। हा ताण हलका करायला संगीत ऐकणं, वाजवणं किंवा स्वतः म्हणणं यातलं जे आवडेल ते आपण करू शकतो। गायन वादन करताना काय होतं की मनात कोंडलेले ताण असतात ना, ते सुरांच्या वाटे मोकळे व्हायला लागतात। आता हेच गीत ऐकूया जिथे प्रेमभंगाचं किंवा विरहाचं दुःख झालंय आणि ती तळमळ या गाण्यातनं व्यक्त केली आहे। विचार करून पहा, एखादी कोंडलेली भावना जेव्हा मोकळी होईल तेव्हा त्या माणसाचा स्ट्रेस हा किती रिलीज होईल आणि तिथेच खरा त्याला थेरपी सारखा फायदा मिळतो।
1: वाह ताई, तुम्ही छान सुरेख माहिती श्रोत्यांना तुम्ही सांगताय। तर श्रोते, आता वेळ झाली आपल्या आजच्या भागाचे दुसरे गाणे ऐकायची। श्रोते, 1973 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते अनामिका। या चित्रपटाचा 1977 साली तेलुगू भाषेमध्ये रिमेक करण्यात आला होता, त्याचे नाव होते कल्पना। अनामिका ह्या चित्रपटामध्ये एकूण 5 गाणी होती। या 5 गाण्यांपैकी एकच गाणे किशोर कुमार यांनी गायले होते। आता आपण जे गाणे ऐकणार आहोत ते गाणे बिना का गीतमाला वार्षिक यादी 1973 मध्ये 4 क्रमांकावरचे गाणे होते। गीतकार मजरू सुलतानपुरी, संगीतकार आरडी बर्मन आणि स्वरसाज चढवला आहे अर्थात किशोर कुमार यांनी। गाण्याचे बोल आहेत मेरी बिगी बिगी सी। चला तर मग ऐकूयात हे गीत।

0: तर श्रोते हो, म्युझिकच्या मार्फत व्यक्त झाल्यामुळे काय होतं की आपलं बोलणं ऐकून घ्यायला समोर कोणी असो किंवा नसो ते संगीतच बनतं आपला बेस्ट फ्रेंड. गायन वादन यातून कदाचित प्रश्न सुटणार नाहीत, पण हे संगीत जे आपलं जोडीदार बनून आपल्यावरचं प्रेशर कमी करतं ना, ते मात्र आपली साथ कधीच सोडत नाही. आणि आपल्या आयुष्यातल्या आव्हानांना समोर जाण्याची जी हिंमत आपल्याला लागते ना, ती टिकवून ठेवायला हा संगीताचा साथीदार जो आहे हा मोलाची मदत करतो. तसंच पटकन आपला खराब मूड संगीत बदलू शकतो, आपला मूड बूस्ट करू शकतो. ऋषी, आता असं एखादं गाणं ऐकव ना की हमखास त्यांची पावलं ताल धरतील आणि त्यांचा मूड एकदम मस्त बनेल.
1: हो, असंच पुढचे गाणे आपण निवडलेले आहे. त्यांनी ज्याप्रमाणे त्या गाण्याच्या संदर्भात वर्णन केलं त्याच पद्धतीचं हे गाणं आता आपण ऐकणार आहोत. स्वतः 1965 साली प्रवेश झालेला असा कोणता हिंदी

0: चित्रपट होता जो एक कथित पछाडलेले घर आणि तेथील रहिवासी कुटुंबावर केंद्रित होता. स्वतः 1965 साली एक चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते भूत बंगला. हा चित्रपट एक कथित पछाडलेले घर आणि तेथील रहिवासी कुटुंबावर केंद्रित होता. या चित्रपटामध्ये एकूण 6 गाणी होती. या 6 गाण्यांपैकी 2 गाणी ही मन्ना डे यांनी गायली होती. या 2 गाण्यांपैकीच एक गाणे आता आपण ऐकणार आहोत. गीतकार आहेत हसरत जयपुरी, संगीतकार आहेत आर डी बर्मन, स्वरसाज चढवला आहे अर्थात मन्ना डे यांनी, आणि गाण्याचे बोल आहेत आओ ट्विस्ट करे. चला तर मग ऐकूयात भूत बंगला या चित्रपटामधलं हे गीत.
1: सुनो और गौर से सुनो, अरे पहले तालियां तो बजाओ. आज रात का मैं आखिरी गाना गा रहा हूं और गाने में ये कहना चाहता हूं कि दुनिया में कुछ लेना हो तो मानो मेरी

0: ताई आता आपण जे गाणं श्रोत्यांना ऐकवलं पण तुम्ही मूळ गाण्याचा सांगितलं त्याच मूळवरचं मला आणखीन एक गाणं मला आठवत आहे आपण श्रोत्यांना ऐकवायचं का?
1: हो नक्कीच.
0: श्रोत्या 1966 साली एक हिंदी चित्रपट असे झाला होता त्याचे नाव होते तिसरी मंजिल. हा चित्रपट त्यांच्या संस्मरणीय लीड जोडी उत्कृष्ट रहस्य आणि शम्मी कपूर यांच्या अभिनयासाठी प्रसिद्ध होता. या चित्रपटाची अगदी सुरुवातीची डीव्हीडी आणि व्हीसीडी आवृत्ती 145 मिनिटाची होती तर थिएटर आवृत्ती 175 मिनिटाची होती. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत त्या गाण्याला रॉक अँड रोल बेस होता. या गाण्याचे गीतकार आहेत मजरू सुलतानपुरी, संगीतकार आहेत आर डी बर्मन आणि स्वरसाध चढवला आहे मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी. चला तर मग ऐकूयात हे तिसरी मंजिल या चित्रपटातले गीत. गाण्याचे बोल आहेत आजा आजा मैं हूं प्यार तेरा. ऐकूयात.

0: ताई डिस्को रॉक अँड रोल ऑर्केस्ट्रा अशा प्रकारची जी गाणी असतात ना त्यात गिटार हमखास ऐकायला मिळते, तर त्याच्याबद्दल तुम्ही श्रोत्यांना काय सांगाल?
1: हो ऋषी, तुझं ऑब्झर्वेशन एकदम बरोबर आहे. आणि अशा वेळेला गिटार बरोबरच सॅक्सोफोन, ट्रम्पेट, पियानो, ड्रम्स हे पण अगदी हमखास जोडीला ऐकू येतातच. या सगळ्या वाद्यमेळातून श्रोत्यांच्या मनातला आळस किंवा कंटाळा हा निघून जातो आणि ऊर्जा म्हणजे एनर्जी त्याची लेवल वाढते. ज्यांना मरगळलेपणा, कंटाळा किंवा दमल्याची भावना आली असेल त्यांनी जर ही गाणी ऐकली ना तर पहा तुमच्या एनर्जी लेवल्स कशा लगेच वाढतात ते. तर श्रोते हो, अशा वेळेला ही गाणी ऐकून पहा आणि एनर्जी लेवल्स वाढल्या की नाही ते आम्हाला जरूर कळवा. कळवणार ना? पण ऋषी, पुढे जाण्यापूर्वी एखादं मस्त असंच गाणं आपल्या श्रोत्यांना ऐकवतोस का?
0: होतय नक्कीच. श्रोते, 1980 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते कर्ज. या चित्रपटाचे संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना 28व्या फिल्मफेअर अवॉर्डमध्ये कर्ज या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचे फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले.

असते. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत ते गाणे बिनाका गीतमालाच्या 1980 वार्षिक यादीत क्रमांक 2 वर पोचले होते. हे गाणे रास शॉर्टी म्हणजेच लॉर्ड शॉर्टी यांच्या ओम शांती ओम या इंग्रजी कॅलिस्पो गाण्यापासून प्रेरित होते. गीतकार आनंद बक्षी, संगीतकार लक्ष्मीकांत पारेलाल आणि स्वरसाध चढवला आहे अर्थात किशोर कुमार यांनी आणि गाण्याचे बोल आहेत मेरी उमर के नौजवानो. श्रोतो ओम शांती ओम हे ओरिजिनल इंग्लिश गाण्याची झलक आधी ऐकणार आहोत आणि त्यानंतर आपण मेरी उमर के नौजवानो हे हिंदी गाणं आपण ऐकणार आहोत. चला तर मग पुणे आवाज FM बँड 107.8 मेगाहर्ट्झ वर ऐकूयात गीत.

0: श्रोतो, गिटार या वाद्याविषयीची अधिक माहिती आणि अजून गाणी आपण ऐकणारच आहोत, परंतु एका क्षणभर विश्रांतीनंतर. सध्या तुम्ही कुठेही जाऊ नका, आम्ही असे गेलो असे आलो. ऐकत रहा पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा.
1: लिबास चाहे जो हो, अंदर से हम सब हिंदुस्तानी हैं. एकता की डोर में सबको बांधता पुणेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियाँ बांटो.
0: श्रोतो, क्षणभर विश्रांती नंतर मी आरजे ऋषी आणि
1: डॉक्टर स्मिता सोवनी
0: तुमचे सगळ्यांचे स्वरसंध्या या मालिकेमध्ये पुनश्च स्वागत करतो. हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा. तई मगाशी म्हटल्याप्रमाणे गिटार एखाद्या ऑर्केस्ट्रा पार्टी सॉन्ग किंवा डान्ससाठी अनुरूप आहे, तरी त्यात वेगवेगळ्या भावना व्यक्त करता येतात का
1: हो? हो, गिटारना हलक्या फुलक्या मूडला जितक्या चांगल्या प्रकारे सूट होतं तितक्याच चांगल्या प्रकारे इतर सगळ्या प्रकारच्या भावनांना ते अगदी सूट होतं. आपण सुरुवातीला बघितलं होतं ना हताश प्रेमिकेचं गाणं, अजीब दासत आहे हे, तर त्या भावनेला सुद्धा हे किती सूट झालं होतं आठवून पहा. त्यानंतर ऐकलं होतं खंत व्यक्त करणारं मेरी बिगी बिगी सी, तर त्यालाही गिटार अगदी सूट होतं. याच्या आधीचा जो भाग होता ना त्याच्यात चिंगारी कोई भडके, तर त्याच्यात सुद्धा गिटार अगदी साथीला योग्य वाद्य ठरलं. आता आपण श्रोत्यांना एक असं गाणं ऐकवूया की जिथे प्रेयसी रुसून बसलीये, तिला खूप वाईट वाटतंय, प्रियकर तिची अगदी हळूवारपणे समजूत काढतोय, आणि ऐका एरवी पायांना नाचायला लावणारं गिटार इथे दोन प्रेमी जीवांना तितक्याच हळूवारपणे कसं गुंतवून ठेवतंय, हृदयाच्या तारा कसं छेडतंय, ऐका बरं.
0: स्वतः 1981 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते जमाने को दिखाना है. हा चित्रपट पद्मिनी कोल्हापुरे यांचा मुख्य अभिनेत्री म्हणून पहिला चित्रपट होता. यापूर्वी त्यांनी बाल कलाकार आणि इन्साफ का तराजू मध्ये सहायक अभिनेत्री म्हणून काम केले होते. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत ते गाणे दुर्गा रागावर आधारित आहेत. या चित्रपटामध्ये एकूण 8 गाणी आहेत.

त्यापैकी एकच गाणे शैलेंद्र सिंग यांनी गायले होते आहेत. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत त्या गाण्याचे गीतकार मजरू सुलतानपुरी, संगीतकार आर डी बर्मन आणि स्वरसाज चढवलेला आहे अर्थात शैलेंद्र सिंग यांनी. गाण्याचे बोल आहेत होगा तुमसे प्यारा कौन. चला तर मग ऐकूयात जमाने को दिखाना है या चित्रणामधलं हे गीत.

श्रोते हो, आत्ता ऐकलेल्या गीतात गिटारनी जणू दोन हृदयांच्या तारा छेडल्या. पण पुढचं गाणं असं आहे ना, त्याच्यात समजून घालण्याची भावना तर आहे आणि ते इमोशन गिटार अगदी अचूकपणे श्रोत्यांच्या मनापर्यंत पोचवतेच. पण प्रसंग थोडा

0: वेगळा. नवीन लग्न झालेल्या जोडप्याच्या रोमॅन्टिक भावनांचा अगदी खोंडमारा झालाय. नवी नवरी मुंबईतल्या लहान जागा गर्दी यांनी बावरून गेलीय. तिची कळी खुलत नाही म्हणून तिचा नवरा झालाय हताश. किशोर कुमार यांच्या आवाजात या गोळी कानावर पडतात. धन से न दुनिया से घर से न द्वार से सासों की डोर बंदी है प्रीतम के प्यार से दुनिया छूटे पर न टूटे ये ऐसा बंधन है. रोजच्या संसाराच्या राम रगाड्यातनं जीवनाचे क्षण वेचून घेण्याचं तत्वज्ञान सांगणारं हे सुमधुर गीत आणि अर्थातच साथीला आहे गिटार.
1: वा ताई, तुम्ही अतिशय सुरेख वर्णन त्या गाण्याचे केले. ते गाणे आपण आता ऐकणार आहोत. स्वतः 1970 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते पिया का घर. या चित्रपटामध्ये 22 कलाकारांनी भूमिका केल्या होत्या, इन्क्लुडिंग जया बहादुरी, अनिल धवन, राजा परांजपे, केष्टो मुखर्जी, सी एस दुबे, धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन ऍज अ गेस्ट अपिरियन्स. हा चित्रपट 1970 साली प्रदर्शित झालेल्या राजा ठाकूर दिग्दर्शित मुंबईचा जावई या मराठी चित्रपटाचा रिमेक होता. पिया का घर या चित्रपटामध्ये 4 गाणी होती, त्यापैकी 2 गाणी ही किशोर कुमार यांनी गायली आहेत. त्यापैकीच आता आपण 1 गाणे ऐकणार आहोत. ह्या गाण्याचे एक गीतकार आहेत आनंद बक्षी, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि स्वरसाज चढवला आहे अर्थात किशोर कुमार यांनी. आणि गाण्याचे बोल आहेत ये जीवन है. श्रोतो, मी सुद्धा ज्यावेळेला हे गाण्याची चित्रफित बघत होतो त्यावेळेला सुंदर जीवनाचं रंग, जीवन आपलं कसं असतं याच्या संदर्भात सुरेख गोष्ट या गाण्यामध्ये सांगितली गेली आहे. ऐकूयात पिया का घर या चित्रपटामधलं गीत.

0: ऋषी, लहान मुलांच्या गाण्यांमध्ये गिटार वापरलंय, असं एखादं गाणं आठवतंय का?
1: हो नक्कीच, आणि आपण पुढचं जे गाणं आपण ऐकणार श्रोत्यांना ते त्याच संदर्भातलं आहे. श्रोतो, 1960 साली आपल्याला एक इंग्लिश गाणं ऐकायला मिळायचं, बघा तुम्हाला आठवतंय का? त्या गाण्याचे बोल होते, पप्पा ही लव्ज मम्मा, मम्मा शी लव्ज पप्पा. मूळ गाणं हे वेल्श गायक डोनाल्ड पीटर्स यांनी गायलं होतं आणि गीतकार होते पॅडी रॉबर्ट्स. ही पाश्चात्य धून घेऊन श्री रामचंद्र यांनी तिचं असल मराठमोळं लेणं केलं. शांता शेळके यांनी त्यावर चपखळ पप्पा सांगा कोणाचे हे अप्रतिम गीत लिहिलं. चित्रपट होता घरकुल. हे गाणं आठवलं की अरुण सरनाईक यांचा बाप चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो, पाठोपाठ त्यांचं खळखळून हसणं आठवतं, मन एकदम चिमुकलं होऊन जातं. गाण्यात मान वर करून मोठ्या डोळ्यांनी मोठ्यांच्या जगाकडे बघणाऱ्या गुडघ्या एवढ्या पोराची निरागस्ता आहे. ऐकूयात घरकुल या चित्रमंडळातलं पुढचं गीत. गाण्याचे जे ओरिजिनल इंग्लिश गाणे आहे ते आपल्याकडे उपलब्ध आहे, त्याची आधी आपण झलक ऐकणार आहोत आणि त्यानंतर मराठी गाणे आपण ऐकणार आहोत.

0: तर ऋषी, आतापर्यंत आपल्या श्रोत्यांच्या लक्षात आलंच असेल की गिटारचा वापर हा सगळ्या प्रकारच्या इमोशन्ससाठी अगदी सुटेबल आहे. तसे गिटारचे वेगळे वेगळे प्रकार हे यासाठी वापरले जातात बरं का, पण त्या वेगळ्या वेगळ्या प्रकारांची माहिती आपण पुढच्या भागात घेऊया. सध्या श्रोत्यांशी मला असं एक गाणं शेअर करायला आवडेल जे गिटार शिकण्याची इच्छा असलेले विद्यार्थी असतात ना ते हमखास ती इच्छा व्यक्त करतात. कोणतं गाणं आहे हे ओळखतायत का पहा. जलाल आगा आणि राकेश रोशन आणि भारती यांच्यावर हे गाणं चित्रित झालंय आणि ऐकणाऱ्याला अगदी त्या गीताची नशा चढतेच चढते.
1: वा ताई, तुम्ही सुरेख माहिती आजच्या भागातली सांगितली आणि तुम्ही म्हणालात की तुमच्याकडे अजूनही अधिक माहिती आहे आणि ते आपण पुढच्या भागात घेणार आहोत, कारण की आता वेळ संपत आलेली आहे. शेवटी आता जाता तुम्हाला आपल्या आजच्या भागातलं शेवटचं गाणं तुम्हाला सोडून जातोय आणि ते गाणे आहे 1970 साली प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटामधले. त्या चित्रपटाचं नाव आहे घर घर की कहाणी. आणि जे गाणं आता तुम्हाला सोडून जातोय त्या गाण्याचे संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी, गीतकार आहेत राजेंद्र कृष्णन आणि स्वरसाज चढवलेला आहे किशोर कुमार यांनी आणि गाण्याचे बोल आहेत समा हे सुहाना सुहाना. चला मग तुम्ही ह्या गाणे ऐका आणि जर तुम्हाला कार्यक्रमाबद्दलच्या काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील किंवा प्रश्न तुम्हाला विचारायचा असेल तर तो जरूर तुम्ही विचारू शकता. व्हॉइस नोटच्या मार्फत देखील तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकणार आहात. भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजेच मोबाईल क्रमांकावरती तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकणार आहात. भ्रमणध्वनी क्रमांक आहे 7414999185. मी तुम्हाला आमचा मोबाईल क्रमांक पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही पटकन लिहून घ्या. आमचा मोबाईल क्रमांक आहे 7414999185. चला तर मग भेटूयात गिटार या वाद्यांच्या तिसऱ्या भागात पुढच्या गुरुवारी ठीक संध्याकाळी 4 वाजता. तोपर्यंत मला म्हणजेच आरजी ऋषीला आणि
0: डॉक्टर स्मिता सोवनी
1: यांना निरोप द्या. धन्यवाद. ऐकत रहा पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: पुराने स्तंभ जी का बहुत बहुत धन्यवाद। चलिए अब अपने एक्सपर्ट जी से भी जान लेते हैं वीर सावरकर जी के बारे में कुछ अन्य महत्वपूर्ण बातें।
1: भारतात घडणाऱ्या घटना आणि ब्रिटिशांच्याकडनं होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्या यामुळे सावरकर अस्वस्थ व्हायचे आणि श्यामजी कृष्ण त्यांचे सहकारी श्यामजी कृष्ण वर्मा आणि मादाम कामा या सहकाऱ्यांचा सल्ला न ऐकता धोका पत्करून ते लंडनला परतले आणि मग जे व्हायचं तेच झालं। व्हिक्टोरिया स्थानकावर पोचताच पोलिसांनी त्यांना अटक केली। आता हा त्यांचा खटला भारतात चालवण्यासाठी कडेकोट बंदोबस्तातून त्यांना बोटीतनं आणण्यात आलं। बोटीत सावरकर, त्यांच्या आजूबाजूला पोलीस इन्स्पेक्टर, सगळा फौज फाटा। आता या बोटीतून बाहेर पडायचं अशक्य कोटीची गोष्ट होती। आणि मग मला असं वाटतं की अशा ज्या गोष्टी आहेत त्याची प्रेरणा कुठेतरी इतिहासात असते। छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या वेढ्यातून बाहेर आले तर त्यांनी ते टॉयलेटला गेले। त्यांनी सांगितलं इन्स्पेक्टरनं, मला टॉयलेटला जायचंय आणि आरशावर, टॉयलेटमध्ये जो आरसा होता तिथे आपला गाऊन टाकला आणि ड्रेनेजची जी पाईप आहे त्या पाईपमधून त्यांनी आपलं शरीर पूर्णपणे खाली काढलं। खूप धाडसी निर्णय होता तो आणि त्या पाईपमधून शरीर बाहेर काढल्यानंतर संपूर्ण खाडी पार करून त्या पोर्ट होलमधून आपलं शरीर पूर्ण बाहेर काढून पोर्सिलोनाची खाडी पार केली आणि फ्रान्सच्या भूमीवर पोचले। एवढं पोहत जायचं आणि फ्रान्सच्या भूमीवर पोचायचं हे खरं तर अशक्य कोटीचं काम होतं, पण दुर्दम्य इच्छाशक्ती, जिद्द आणि खंबीर मन याच्यामुळेच